0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 14 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणं हे आहे. ज्यांना आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबद्दल सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखानं दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. गुरु कुणाला करावं? जिथं आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठंही एकच असतं. गुरुला कुठं आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवलेला राहत असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी आबाधित असंच असतं. तुमचं जिथं समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडं पाहू नका. तो लोळा आहे का पांगळा आहे का काय हे पाहू नका. तो देहानं कसाही असला तरी त्यानं सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनानं काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकानं कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्यानं पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नाही. मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीनं करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तर तो परमार्थासाठी आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकानं देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनानं मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 195, दशक 14, समास 9, शाश्वत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। उदंड कल्पांत झाला तरीही ब्रह्माला नाश नाही, मायेचा त्याग करून शाश्वताला ओळखावं। देव म्हणजे सगुण अंतरात्मा, सगुणातन निर्गुणाचा बोध घ्यायचा। निर्गुणाच्या अनुभवाने विज्ञान समजतं। कल्पनेच्या पलीकडचं जे निर्मळ आहे तिथे मायारूपी मळ नाही, तिथे सगळं दृश्य खोटं होत जातं। जे होतं आणि निघून जातं ते ते प्रत्ययाला होत येतं। जिथे होणं जाणं नाही ते विचारपूर्वक ओळखावं। एक ज्ञान, एक अज्ञान, एक जाणावं, एक विपरीत ज्ञान, ही त्रिपुटी क्षीण होते त्याला विज्ञान म्हणायचं। वेदांत, सिद्धांत आणि दादांत याची प्रचिती पाहावी। निर्विकार तिथे सदवधित राहावं, ज्ञानदृष्टीने पाहावं, पाहून अनन्य राहावं, याचंच नाव मुख्य आत्मनिवेदन आहे। दृश्याला दृश्य दिसतं, मनाला भास भासतो, मात्र परब्रह्म हे दृश्य भासाच्या पलीकडील अविनाशी असं आहे। पाहिलं तर ते दूर पळतं, पण परब्रह्म हे सर्वांच्या सबाह्यंतरी आहे। त्याला अंत नाही, ते अनंत आहे, त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही। चंचल असतं ते स्थिर होत नाही, आणि निश्चल असतं ते कधीही चळत नाही। आभाळ येतं जातं, गगनाला हालचाल नाही। जे विकारामुळे वाढतं मोडतं तिथं शाश्वतता कशी असेल? कल्पांत झाल्यावर सगळं बिघडतं। जे भ्रमिष्ट झाले, मायेच्या संभ्रमात पडले, त्याला हे अफाट चक्र कसं उलगडेल? भीड असेल तर त्याला काही व्यवहार समजणार नाही, भीड असेल तर सिद्धांत समजणार नाही, भीड असेल तर देव समजणार नाही, वैद्याची प्रचिती येणार नाही, आणि भीडही त्याला काही मोडता येत नाही, मग रोगी वाचणार नाही असं जाणावं। ज्यांनी राजा ओळखला तो भलत्याला राव म्हणणार नाही, ज्याने देव ओळखला तो स्वतःच देव होईल। ज्याला मायिक गोष्टींची भीड आहे तो काहीही बोलू शकत नाही। विचार केला तर सगळं काही उघड आहे। भीड ही मायेच्या अलीकडे आहे, परब्रह्म पलीकडे आहे। अलीकडे पलीकडे सगळं असतं। खोट्याची भीड धरणं आणि भ्रमाने भलतंच करणं हे विवेकाचं लक्षण नाही। सगळं खोटं आहे ते सोडून द्यावं, आहे ते अनुभवाने ओळखावं, मायेचा त्याग करून परब्रह्म जाणून घ्यावं। मायेचं लक्षण मी पुढे निरूपण करीत आहे, ते लोकांनी ऐकलं पाहिजे। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 14, समास 10, माया निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। माया दिसते परंतु नष्ट होते, वस्तू दिसत नाही परंतु नष्ट होत नाही। माया सत्य वाटते परंतु ती मिथ्या असते। करंटा माणूस उताणा पडून नाना प्रकारच्या कल्पना करतो पण काहीच घडत नाही, तशी कल्पना असते। माया, द्रव्य, द्वारा, स्वप्नांचं वैभव, नाना प्रकारचे विलास, त्याचे हावभाव, अशा खोट्या क्षणिक गोष्टींमध्ये अडकतो तशी माया असते। आकाशामध्ये नाना प्रकारची गंधर्व नगरे दिसतात तशी माया असते। बहुरुपयाची लक्ष्मी खरी आहे असं वाटतं पण ती खोटी असल्याची प्रचितीही लगेच येते, त्याचीच ही माया आहे। दसऱ्याचे सुवर्ण लुटा असं लोक म्हणतात पण ते काटे असतात असं सगळीकडे दिसतं, तशी माया असते। मृत्यूनंतर महोत्सव करणं, सतीचं वैभव वाढवणं, स्मशानात जाऊन रडणं, तशी माया असते। ते राखेला लक्ष्मी म्हणतात, गर्भपात थांबवणारी मंत्रित दोरी तिला लक्ष्मी म्हणतात, तिसरी नाममात्र लक्ष्मी, तशी माया असते। एखादी नारी बालविधवा असते, तिचं नाव जन्म सावित्री असतं। कुबेर नावाचा माणूस घरोघरी भीक मागतो, तशी माया। दशावतारातील कृष्ण आणि त्याच्या मनामध्ये जुन्या वस्त्रांची तृष्णा। नाव अमृताची नदी पियुष्णा आणि साधी नदी, तशी माया असते। बहुरुपयांमधील रामदेव राय आणि दाखवतं हावभाव। सोंग श्रीमंत महाराजाचं आणि पैसे मागतो। देवहाऱ्यात अन्नपूर्णा आणि घरामध्ये अन्न मिळेना। नाव सरस्वती आणि थापते गोवऱ्या, असं मायेचं वर्णन समर्थ करीत असून पुढील वर्णन ऐकूया।

सुजन हो नारद भक्ती सूत्रामधलं 74वं सूत्र वादो नावलंब्यः या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. सुजन हो लौकिक व्यवहारामध्ये तर भांडण वादविवाद हे स्वार्थमूलक होतच असतात, पण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात देखील असे वादविवाद व्हावेत आणि त्यातून द्वेष मत्सर निर्माण व्हावेत हे आश्चर्य आहे. पंडितांचे वाद होतातच. एकानं व्याकरणावर मनोरमा नावाचा ग्रंथ केला की दुसरा त्याच्या खंडनात्मक मनोरमा कुचमर्दन या नावाचा ग्रंथ करतो. वेदांत मतात देखील द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत मतातून पूर्वीपासून हे वाद वाढलेले आणि परस्पर विरोधी सिद्धांत स्थापन करण्याकरता परस्पर विरुद्ध अनेक तर्क हेत्वाभासाचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो आणि याकरता शेकडो ग्रंथांची निर्मिती झालेली दिसून येते. ते ग्रंथ वादविवादात्मक खंडन मांडण रूपच असतात. शास्त्रकारांना असा वादविवाद करणं कित्येक वेळा अपरिहार्य होत. कुमारिल भट्टांना सुधनवराजाच्या सभेमध्ये वेद प्रमाण न मानणाऱ्या जैन पंडिताबरोबर दिव्य करून प्रतिज्ञापूर्वक वाद करावा लागला. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील माहिष्मती नगरीत मंडन मिश्र नामक मीमांसक पंडिताबरोबर वाद करून त्याला जिंकून संन्यास दीक्षा दिली. ही कथा प्रसिद्ध आहे, पण केवळ अशा वादानं मोक्ष प्राप्त होतो असं त्यांनी म्हटलं नाही. आद्य शंकराचार्य

ये यथार्थाचा वैखरीतून शब्दातील धरे वाहतात, त्यात शास्त्र व्याख्यान कौशल्य दिसून येत, ते विद्वानांचं पांडित्य पोट भरायला उपयोगी पडत, पण मोक्षामध्ये त्याचा

बोले असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तत्वनिश्चयाकरता प्रथम वाद जरी निर्माण झाला तरी त्याचं पर्यवसान नंतर एकमेकांनी एकमेकांच्या उखाळा पाखळा काढणं, मर्मभेद करणं, दोष दाखवणं यामध्ये होऊन अंतःकरण दुखावली जातात. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अव्यवसायी बुद्धीच्या कर्मठांचं लक्षण सांगत असताना भगवान श्री कृष्ण भगवंतांनी त्या वेद वादरत पुरुषांना अविपश्चित म्हणजे अविवेकी असं म्हटलेलं आहे. यासाठी श्रीमद भगवद्गीता 42वा अध्याय त्यातला 43वा श्लोक पहावा. या श्लोकांवरच्या टीकेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा वादरत पुरुषांना दुर्मती दुर्बुद्धी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तसंच श्रीमद भागवत एकादश स्कंधामध्ये आश्रम विचार सांगताना भगवान श्री कृष्ण भगवंतांनी संन्यासाश्रमी पुरुषाची जी व्रत नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये संन्यासानं वेद वादरत होऊ नये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे.

आश्रयेत असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, संन्यासी साधकानं वेदबादरत होऊ नये, त्यातून पाषंडीपणा निर्माण होतो, तो होऊ देऊ नये, तार्किक होऊ नये, म्हणजे मिथ्या तर्कवितर्कांचा अवलंब करू नये. कोरड्या वादविवादाचा आश्रय करून कोणत्याही एका पक्षाचा अभिनिवेश धरू नये असं स्पष्ट केलेलं आहे.

समाश्रयेत। या श्लोकावरच्या टीकेमध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी ह्या ओव्या रचलेल्या आहेत। नाथ म्हणतात

सुजन हो, वाद विवादामुळे चित्तात विक्षेप निर्माण होतात, तसंच वाणीमध्ये मग नाना प्रकारचे दोष शिरतात. एखादा वादात हरला तर त्याला दुःख होत. वादात तर्काला युक्तीला प्राधान्य असत, विश्वास अथवा श्रद्धेला नसत. ज्याची बुद्धी जितकी अधिक तर्क कुशल तितका तो दुसऱ्याला लवकर पराजित करीत असतो. भक्ताच्या जीवनामध्ये तर्काला प्राधान्य नाही. तर्क शब्द कृती छेदने या धातूपासून बनलेला आहे. त्याचा छेदन करणं, तुकडे करणं असा अर्थ होतो. कर्तच उलट स्वरूप तर्क हे आहे. अहो, प्रमाणजन्य ज्ञान, यथार्थानुभव, कोणत्या तर्काने छेदला जाईल बर? तसंच जिथं पूर्ण विश्वास आहे, अढळ श्रद्धा आहे, तिथं अविश्वासच नाही. मग वाद कशाचा करणार?

अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ती परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

बरायदर श्रोते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे. सकाळी 8 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. सकाळी 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी. दुपारी 12 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक. दुपारी 1 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे. दुपारी 2 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी. दुपारी 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे. दुपारी 3 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मित्रकट्टा. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम मन कनेक्ट, सादर करते पार्थ महाजन. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 14 जुलै. 1789 मध्ये पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्याच्या दडपशाहीचे प्रतीक असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आणि आतील 7 कैद्यांची सुटका केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांतीत फार महत्वाची मानली जाते. 1867 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांनी स्फोटक डायनामाइटची यशस्वी चाचणी केली होती. 1925 मध्ये जर्मनीमध्ये नाझी पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली होती. 1942 मध्ये काँग्रेसच्या वर्धा अधिवेशनात भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला आणि महात्मा गांधींना ब्रिटन पासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम करण्यास अधिकृत केले होते. 1976 मध्ये कॅनडामध्ये मृत्यूदंडावर बंदी घालण्यात आली होती. 2013 मध्ये पोस्टल विभागाची 160 वर्ष जुनी तार सेवा बंद करण्यात आली होती. 1856 मध्ये थोर समाज सुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. तर आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनिता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. अवतीभोवतीच्या वातावरणातली प्रसन्नता आणि श्रावणाची चाहूल देणारी अवतीभोवतीची हिरवाई, मनाची प्रसन्नता, अक्षरशः श्रावण महिना उंबरठ्यावर आला त्याबरोबरच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे अशा कवितांसह अनेक आठवणीही मनामध्ये घोळू लागल्या. सालाबादप्रमाणे श्रावणाची आणि पुढे येणाऱ्या सगळ्या सणांसाठी तयारी म्हणून अडगळीच्या खोलीत आवराआवरीसाठी शिरले. बरी चुचक पचक झाल्यानंतर इकडचं तिकडं म्हणत आवराआवर करताना लाल बासनातलं एक गाठोडं हाती लागलं. सोडून बघते जुन्या पुराण्या ग्रंथांची ही संपदा बघून सहज मन ती पुस्तकं चाळू लागलं आणि त्यातच मित्रमैत्रिणींना एक पुस्तक मिळालं, सचित्र कहाण्या. ते पुस्तक, त्या पुस्तकावरचं मुखपृष्ठ, ते शीर्षक मला माझ्या बालपणाच्या श्रावणामध्ये घेऊन गेलो. श्रावण म्हटला की फक्त पावसाच्या सरी नाही तर येताना तो पाऊस त्या रेशीम सरी घराला मनाला इतकं प्रसन्न करतात, इतका उत्साह देतात, हे काय मी तुम्हाला सांगायला हवं. आज आपण सुपर सिनियर सिटीजन्स आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या जुन्या काळातल्या बालपणीतल्या आठवणी सहज मनात जागल्या त्या श्रावणाच्या सरींच्या नादात. मग आठवली श्रावणाच्या अनेक महिनाभर चालणाऱ्या सणवारांची ही धूम. ते पारिजातकाच्या फुलांचा सडा वेचणं, घरातल्या मंगळागौरी म्हणा सोमवार म्हणा, नाना वारांची व्रत, त्यासाठी ती फुलं गोळा करून आणणं, पावसात भिजणं, कोणाची ती लाखोली असायची वेगवेगळ्या फुलांची, वेगवेगळ्या गोष्टींची, त्यात रमून जायचो आपण. आठवत आहे का? तसंच या श्रावण महिन्यामध्ये आपल्या माझघरामधला एक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वाराच्या कहाण्या कुणीतरी घरातली एक अक्षर मैत्रीण वाचून दाखवायची किंवा काही ना तर त्या तोंडपाठ असायच्या आणि मग मनोभावे हातामध्ये तांदुळाचे चार दाणे घेऊन त्या ऐकल्या जायच्या. बघा आठवत आहे ना, आपणही त्यात बसत होतो. ह्या कहाण्यांचं ते पुस्तक चाळलं, वरती चित्र एकाच रंगातलं चित्र होत, आई आजी मुलगी हात जोडून नमस्कार केले. सचित्र कहाण्या मित्रमैत्रिणी, या कहाण्या म्हणजे आपल्या लोकजीवनातल्या लोककथा आणि लोकसंस्कृती आणि संस्कार सांगणाऱ्या आणि जपणाऱ्या. प्रत्येक वाराची कहाणी या पुस्तकामध्ये होती आणि पुस्तकाची गंमत म्हणजे मुखपृष्ठ उलटून आत पाहिल्यावर पहिल्या पानावर नाव होतं लेखक संकलक म्हणून नाही तर फक्त ठळक अक्षरामध्ये त्यात जे काही लिहिलेलं होतं त्या पुस्तकावर ते सगळं मजकूर वाचला आणि एकदम बदललेल्या काळाची तीव्रतेने जाणीव झाली. आपल्या पानावर बाळकृष्ण लक्ष्मण पाठक बुकसेलर आणि पब्लिशर मुंबई नंबर 2 आणि पुस्तकाची किंमत मैत्रमैत्रिणींना ऐकून हसायला येईल 8 आणि 1. ना संकलक म्हणून नाम उल्लेख, ना लेखक म्हणून, पण या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती मी माझ्या पुढ्यात होती, ती 1934 सालची, आणि प्रति म्हणाल तर 4000. मित्रमैत्रिणींनो, आजच्या जमान्यात 500 प्रती काढताना सुद्धा प्रकाशनांची दमछाक होते. त्या पूर्वीच्या काळामध्ये अक्षर ओळख फारशी नसताना ह्या पुस्तकाने प्रत्येक घरातलं आणि प्रत्येक स्त्री मनाच असं काही काबीज केलेलं होत, आणि तिथं संस्कारांचं बीज पेरत पेरत रुजवत रुजवत या कहाण्या आजीकडून मुलीला, सुनेला, तिच्याकडून तिच्या मुलीला अशा परंपरेने सांगत ऐकत गेल्या होत्या, सांगितल्या जात होत्या. मला आठवत आहे रविवारची प्रत्येक वाराची ही कहाणी त्या त्या बारी आणि त्या त्या सणांच्या वेळी आवर्जून वाचली जात असे. तुम्हालाही आठवत असे, रविवार म्हटला की स्वयंपाकघरामध्ये असलेली आईची बडबड एकदम शांत असायची, आणि अगदी मुकाट्याने पाटावर म्हणा, चौरंगावर म्हणा, सूर्याचं चित्र काढलं जायचं रांगोळीने, आणि विड्याच्या पानावर रक्तचंदनाच्या गंधाने, आणि मग ते पूजन आणि नंतर ती कहाणी. अशा या प्रत्येक वार एक एक देवताला दिलेला होता, आणि सगळ्यात मजा म्हणजे या कहाण्यांचा जो एक फॉर्मॅट किंवा फॉर्म्युला आकृतीबंध होता ना, मित्रमैत्रिणींनो, सगळ्या वारांचे देव वेगळे असले, दैवत वेगळी असली, तरी या सगळ्या कहाण्या आठपट नगरामध्ये घडलेल्या होत्या. आणि इतकंच नाही तर त्यांची सुरुवातही आणि शेवट हाही ठरलेला. ऐका परमेश्वरा तुमची कहाणी, आणि शेवटी ती 60 उत्तराची कहाणी, देवाच्या दारी, पिंपळाच्या पारी, ब्राह्मणाच्या घरी सुफळ संपूर्ण हो, अशी 60 उत्तराची कहाणी अगदी थोडक्यात 5 उत्तरांमध्ये दिलेली असायची. त्या कहाण्या आणि त्या कहाण्यांमधून आलेला आशय वर्षानुवर्ष ऐकला जात होता, आणि तो ऐकताना खरोखरच हे कथा वाङ्मय म्हणजे एक आपल्या जीवनाचा त्या काळी अविभाज्य आणि अमूल्य असा भाग होता. सोमवाराची कहाणी या प्रत्येकाही वारानंतर 2-2, 4-4 कहाण्या सुद्धा सांगितल्या जायच्या. त्या त्या वारी वेगवेगळ्या कहाण्या वाचल्या जायच्या. या कहाण्यांमधलं वातावरण म्हणलं तर खरं तर फिक्शन असं आपण आजच्या काळात म्हणू शकतो, किंवा परिराज्यातलं असायचं. तिथं तर्काच्या कसोटीवर काहीच घासायचं नाही, आणि मग क्षणामध्ये प्रसन्न झालेल्या देवामुळे वेळूच्या बेटावर राजमहाल उभा राहिलेला असायचा, आणि मनोभावे आपल्यासाठी पूजा करणाऱ्या आपल्या भक्ताला प्रसन्न होऊन परत तिथं गेल्यानंतर त्या वेळूच्या बेटावर फक्त एका खुंटीला टांगलेला रत्नजडित हार जो देवाने आपल्या भक्ताला त्याच्या भावभक्तीबद्दल दिलेलं गिफ्ट होतं म्हणा, किंवा एक संकेत होता. अशा या परिकथेतल्या ज्या कथा कहाण्या होत्या, त्या कहाण्यांमुळे हे केवळ मनोरंजन नव्हतं मित्रमैत्रिणींनो, तर ह्या कहाण्या सगळ्या कहाण्या जरी आटपाट नगरात घडत होत्या, आवडती नावडती, गरिबी श्रीमंती, आणि जो अभाव आहे त्या अभावाच्या पूर्ततेसाठी ईश्वराकडे केलेली अतिशय लीनपणे अशी भावपूर्ण अशी केलेली इच्छा, आणि तितक्याच देव कृपारूपणे त्या देवाचा मिळालेला कृपा प्रसाद. या कहाण्या होत्या एका अनाम शक्तीवरचा विश्वास दृढ करणाऱ्या आणि जीवनातली अनेक तत्व सांगणाऱ्या. इथं केवळ रंजन नव्हतं, प्रबोधनही होत बघा हा म्हणजे. आणि त्या कहाण्यांमधलं ते प्रबोधन जीवनमूल्य आजही तितकीच गरजेची आहे, नवे अनिवार्य आहे. मित्रमैत्रिणींनो, या कहाण्यांमध्ये मानवी जीवन तत्व पूर्ण करण्यासाठी काही विशिष्ट भावनांची, जीवन मूल्यांशी बांधलं जात होत अगदी बालपणापासनं. आणि हे कार्यही कोण करत होत तर त्या घरातलं माझघर, त्या घरातली स्त्री. या कहाण्यांमध्ये, या पुस्तकामध्ये तर एकाच टाईप मधल्या मोठ्या टाईपातल्या सचित्र अशा त्या कहाण्या होत्या, छोटी छोटी चित्र. ह्या कहाण्या म्हणजे त्या त्या वारांचं, त्या त्या दैवतांचं महत्व तर होतच, मनावर ठसलंही जात होतं, पण त्याही पेक्षा अधिक खूप काही एक संचिताचा ठेवा या कहाण्यांमध्ये दडलेला आहे असं मला वाटतं. हो, पण लक्षात घेतलं तर आता हेच बघा, आजही आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट ही बदलत असते, तशीच राहत नाही. पण त्या ठिकाणी तुमच्या विश्वासाचा, श्रद्धेचा, अंधश्रद्धा नाही म्हणत मी, श्रद्धेचा, दृढ विश्वासाचा, प्रयत्नांचा नक्कीच पाठबळ असायला लागतं. आणि हेच आदित्य राणूबाईच्या दारिद्र्य आलेल्या मुलीच्या कहाणीतून कळतं. गरीब शेतकऱ्याकडे त्याच्या सुनेने एका कुष्ठरोगी, जे शनिदेव कुष्ठरोग्याच्या रूपात आले होते, त्यांना संतुष्ट केलं, त्यांचा आत्मा संतुष्ट केला. आणि मग जाताना त्यांनी दिलेल्या खाल्लेल्या पत्रावळीत मिळालेल्या संपत्तीने घराची इच्छा पूर्ती झाली. खलुभर दुधाची कहाणी तर असं सांगते की आधी पहिल्यांदा घरातल्या कुटुंबातल्या लोकांना तृप्त करा, त्यामुळे परमेश्वरासाठी तुम्ही नंतर दिलं तरी सुद्धा तो तृप्त होतो. आणि मग आधीच्या खलुभर दुधाने महादेवाचा गाभारा भरून जातो. शुक्रवाराची कहाणी ही तर आजही आहे, जिथे लक्ष्मी वास करी तिथे सगळेच नमस्कार करते. भावा बहिणीचं प्रेम, आपापसातली नाती, ह्याही पेक्षा प्रत्यक्षामध्ये संपत्तीला, श्रीमंतीला दिले जाणारं महत्व आणि ते किती अनाठायी आहे. आजचा गरीब निर्धन माणूसही उद्या श्रीमंत होऊ शकतो हे मोठं तत्व सांगणारं. आणि म्हणूनच अशा कुणाचाही आपल्याकडनं अवमान होऊ नये, की शिकवण देणारं हे या कहाणीचं मर्म मित्रमैत्रिणींनो आजही कमी वाटतंय का? नक्कीच नाही. आपल्या चांगल्या आणि एका विकसित मनासाठी याची सगळी तत्व नक्कीच आजही आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही त्या कहाण्या तुम्ही वाचा, म्हणजे वाचा किंवा आजही कोणीही व्रत करावी, पण त्यातली मूल्य मात्र नक्कीच मनोमन जपावी. आणि म्हणूनच मला वाटतं आपल्या रामायण, महाभारत, महाभारत इतरही अनेक जुन्या पुराणातल्या वाङ्मय संपदेतून आजच्या काळाला योग्य असेल आणि जी चिरंतन मूल्य आहेत ती तरी आपण नक्कीच घ्यायला हवी आणि जपायला हवी. आणि ह्या मूल्यांचं एक जे काय चिरंतन तत्व त्यात आहे ते कधीच बदलणार नाही, पण आपलं जीवन मात्र सर्वार्थाने समृद्ध करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हे सांगते, म्हणजे श्रावणामध्ये मी या सगळ्या कथा वाचणार आहे, कहाण्या वाचणार आहे, ती व्रत करणार आहे असं मी मुळीच म्हणत नाही. पण त्या प्रत्येक कहाणीतलं जे तत्व आहे की काळ बदलत असतो, प्रत्येकाची वेळ येत असते, घरातल्या कुटुंबातल्या मंडळींचं समाधानाला अनन्य महत्व आहे. इतकंच नाही तर आज जे आहे ते उद्या राहीलच असं नाही, हेही मनामध्ये ठसवूनच आपण आपला जीवन प्रवास या कहाण्यांच्या सार तत्वातून जर केला तर हो. पण लक्षात कोण घेतो मित्रमैत्रिणींनो? तुम्ही मात्र लक्षात घ्या आणि शक्य असेल तर जरूर ह्या कहाण्या वाचा. गंमत म्हणजे वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा त्यात अलंकाराचा सोस नसला तरी त्या गाण्यांच्या वाक्यरचनांमध्ये असलेली एक लय म्हणा किंवा एक अतिशय साधेपणाने व्यक्त केलेले जे भाव आहेत ते खरोखरच परिकल्पनेत नेऊन आपल्याला जसे रमवतात तसेच हे भाव ही आपल्याला मनाला स्पर्श करतात, मनाला भावतात. एकच उदाहरण सांगते. पहिलीच कहाणी गणपतीची आहे. ऐका परमेश्वरा, तुमची कहाणी निर्मळ मळे, उदकाचे तळे, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. बघा काय एक लय आहे, एक रिदम आहे. आणि मग साहजिकच त्या काळी ऐकून ऐकूनही पाठ झालं असल्यास नवल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या कथांची आटपाट नगरातल्या कहाण्यांची शेवटी अतिशय म्हणजे अक्षरशः वसुधैव कुटुंबकम म्हणावा अशा तऱ्हेने केलेला आढळतो. आपल्या ध्येयावर निष्ठा ठेवा, त्यापासून कधीही ढळू नका हे सांगताना हा वसा किंवा कहाण्यांमधलं हे व्रत सांगताना सांगणारा म्हणतो, उठू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. आणि मग तो वसा घेणाराही त्याला अत्यंत निर्धाराने सांगतो, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. बघा आहे की नाही कम्युनिकेशन, किती जबरदस्त कम्युनिकेशन आहे दोन वाक्यात. इतकंच नाही तर ह्या व्रताची सांगता करताना किंवा कुठल्याही गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या जवळ जे आहे ते दिलं, ते देण्याची हेतू भावना असेल तर तेच खरं पुण्यदान आहे. म्हणूनच कथेच्या किंवा त्या कहाण्यांमध्ये सांगितलेलं असेल या उद्यापन करताना साडी चोळी द्यावी, धोतर जोडी द्यावी, जोडवी गरसरी द्यावी, पण नसेल तर खणा नारळाने ओटी भरावी, उपरण द्यावं तेही नसेल तर विडा दक्षिणा देऊन मनोभावे नमस्कार करावा आणि आशीर्वाद घ्यावा. याचाच अर्थ आपण मी माझ्याजवळ नाही किंवा माझे ऐपत नाही, मी इतकं देऊ शकत नाही म्हणून पळवाट करतो तसं न करता अर्ध्यातलं चटकोर देण्याची वृत्ती किंवा ही भावना हा संस्कार इथं रुजवला जातो. कहाणीच्या शेवटी ज्या कोणी हे व्रत केलेलं आहे त्याला जसा देव पावला तसा तुम्हा आम्हाला पावो आणि ही साठा उत्तराची कहाणी त्याचा उत्तर सुफळ संपूर्ण हो असा सगळ्या विश्वासाठी व्रत करणाऱ्या प्रत्येकासाठी एक व्यक्त केलेला सुखाचा मंत्र आहे असं मला वाटतं. मित्र मैत्रिणींनो, हे जरी थोडं नॉस्टेलजिक वाटलं ना तरी सुद्धा ह्या चिरंतन जीवन मूल्यांची गरज नेहमीच आहे आणि म्हणूनच हा संचिताचा ठेवा आपण जपायला हवा. आणि नुसता जपायचा नाही तर प्रत्यक्षात आणायला हवा. खरं की खोटं पटतंय ना? पुन्हा भेटूया अशाच संवादासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
0: तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणू संवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्यानुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाहन आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाहन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाहनाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसित केलेले वाहन जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाहनं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निव्वळ एकाच वाहनाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी, पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, वाचन समृद्धीचं प्रकाश पर्व या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे आणि या विषयावर 2 भागामध्ये तुमच्याशी बोलणार आहे। त्यातला पहिला भाग आज सादर करतो आहे, वाचन समृद्धीचं प्रकाश पर्व। पहाटेची रम्य वेळ होती, मला जाग आली होती पण तरीही अंथरुणात तसाच पडून होतो। अशातच थोडा वेळ डोळा लागला की काय म्हणा काही सांगता येत नाही, पण एक दृश्य माझ्या नजरेसमोरून तरळून गेलं। डोळ्यासमोर कन्याकुमारीचा समुद्र होता, किनाऱ्यावर लाटा आदळत होत्या, समुद्राची गाजही ऐकू येत होती। स्वामी विवेकानंदांचं स्मारक दिसायला लागलं होतं। अचानक मला स्वामी विवेकानंद ज्या खडकावर ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची उभी असलेली भव्य मूर्ती दिसू लागली। स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्यासारखीच ती मूर्ती होती। त्या मनमोहक मूर्तीकडे पाहत असताना आणखी एक चमत्कार घडला। ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचं रूपांतर एका विशाल ग्रंथात झालं। मग त्या ग्रंथाची पानं उघडून ती विस्तीर्ण समुद्राच्या पटावर पसरली। समुद्राच्या दोन्ही दिशा त्या पुस्तकाच्या पानांनी व्यापल्या। जणू त्या पुस्तकानं आपला डावा आणि उजवा हात पसरला होता। आता मला पुस्तकातली अक्षर तारकांसारखी दिव्य आणि प्रकाशमान दिसायला लागली। हळूहळू त्या अक्षरातून प्रकाश बाहेर पडू लागला, त्या अक्षरांची जणू रत्न झाली, त्यांनी भोवतालच्या परिसराला व्यापून टाकलं, मलाही व्यापलं। हळूहळू ही प्रकाशकिरणं वाढत जाऊन संपूर्ण विश्वाला न्हाऊ घालू लागली। प्रकाशाचे कवडसे ठिकठिकाणी विखुरले, कोणाकोणाला ती अक्षररूपी प्रकाशकिरणं अनमोल रत्न वाटली। त्यांनी वेस्तईतील तेवढी रत्न गोळा केली, मीही जमेल तेवढी ती रत्न गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी माझी अवस्था झाली. इतरांनीही ती पाहिली, पण ती रत्न आहेत हे त्यांना कळलंच नाही. त्यांनी गारगोट्या किंवा चमकणारे दगड समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी ती रत्न गोळा केली त्यांच्या जीवनाची वाटचाल नकळत आनंद आणि समृद्धीच्या मार्गावर होऊ लागली. देवाघरचं देणंच ते. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या एक एक अर्थपूर्ण ओव्या मला आठवू लागल्या. माऊली शेवटी पसायदानामध्ये म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये व्हा विजी. ज्ञानेश्वर माऊलींचं अक्षर वाङ्मयांवर असलेलं प्रेम, विशेष प्रेम आपल्याला इथे दिसतं. माऊली म्हणतात, ज्यांचं ग्रंथांवर विशेष प्रेम आहे किंवा ग्रंथांवरच ज्यांची उपजीविका आहे आणि ग्रंथातील उपदेश तत्वज्ञान ज्याने आपल्या आचरणात आणलं आहे, त्याचा अनुभव घेतला आहे, अशा लोकांना दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणारे आणि न दिसणारे अशा सर्व सुखांचा लाभ होऊन ते विजयी होवोत. ज्ञानेश्वरीत माऊली आणखी एका ठिकाणी म्हणतात, बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या हातानं ते झाकता येईल एवढं लहान भासतं, पण त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्य व्यापून टाकतो. शब्दांचंही तसंच असतं. शब्द दिसतो चिमुकला, पण त्याच्या अर्थात विश्व व्यापण्याची क्षमता असते. आपलं हृदयसुद्धा आपल्या मुठीत मावेल एवढं लहान असतं, पण या हृदयाकाशात एकदा प्रकाशाचा उदय झाला की सारं आयुष्य तो प्रकाशमान करून टाकतो. असंच आपलं आयुष्य प्रकाशमान करण्याची शक्ती अक्षरांमध्ये, आणि ती अक्षरं ज्या पुस्तकामध्ये सामावलेली असतात त्या पुस्तकांमध्ये असतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांचं महत्त्व संत तुकारामांनी किती यथार्थ शब्दामध्ये सांगितलं आहे, पण ज्याला ते कळेल त्यालाच त्याचं महत्त्व. एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे, पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम, मूढैहि पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते. सुभाषितकार म्हणतो, पृथ्वीच्या पाठीवर तीनच रत्न आहेत, मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारं अन्न पाणी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुभाषित किंवा सुविचार. सुविचार हे चांगल्या वाङ्मयातून चांगल्या ग्रंथातून आपल्याला मिळतात, म्हणून चांगले ग्रंथ हे सुद्धा रत्नासारखेच मौल्यवान आहेत. पुस्तकच काय, परंतु एखादा चांगला विचार किंवा चांगला लेख सुद्धा आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. म्हणून वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो, पण ज्या संस्कृतीची वाटचाल वाचाल तर वाचाल इथून सुरू होऊन वाचाल तर समृद्ध व्हाल इथपर्यंत जाते, त्या संस्कृतीचा उत्कर्ष होतो. प्रख्यात आंग्ल कवी मिल्टन असं म्हणतो, एखाद्या देशाचं काही साहित्य माझ्या हाती द्या, मग मी तुम्हाला तो देश, त्याची संस्कृती या सगळ्यांची माहिती सांगतो. मंडळी, वाचन एक प्रकाश पर्व, समृद्धीचं प्रकाश पर्व, या विषयाबद्दल आपण पुढच्या भागामध्ये आणखी जाणून घेऊया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आपण ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.
4: मोहब्बत है क्या चीज़

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे माया गोविंद यांचं. ऐकूया सावन को आने दो या चित्रपटामधलं. संगीतकार राजकमल आणि हे गीत ऐकूयात यशोदास आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत नक्षलाल पुरी यांचं वाणी जयराम यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया दो गज जमी के नीचे या चित्रपटामधलं. संगीतकार सपन जगमोहन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: किशोर कुमार यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गरम खून या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि हे गीत ऐकूया हीना या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: ही सुमधुर गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. अमित खन्ना यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मनपसंत या चित्रपटामधलं.

ऐकूया हम साथ साथ है या चित्रपटामधलं किरण के यांची ही गीतरचना. उदित नारायण, शंकर महादेवन, सैफ अली खान, हेमा सरदेसाई आणि हरिहरन यांनी गायलेली. संगीतकार राम लक्ष्मण.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ

0: ग्रँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

गीतकार आनंद बक्षी त्यांच्यासोबत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत, घर एक मंदिर या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आतिश या चित्रपटामधलं. संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: त्याचा घनभरसभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586 26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया 20 साल पहले या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे हेमंत कुमार यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया अमित कुमार यांनी गायलेलं हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: गीता दत्त यांच्या स्वरामध्ये साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या स्वरात, अहिंसा या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. माया गोविंद यांची गीतरचना तर संगीत आहे खय्याम यांचं.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।

0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, साधी माणसं या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे संत ज्ञानेश्वर यांची. संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं गीत मीना बिडीकर यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे कुमारसेन गुप्ता यांनी. आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 14 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. होमुर्समध्ये जहाजावर हल्ला, 10 भारतीयांना वाचवले तर एकाचा शोध.

0: पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून होमुसच्या समुद्रधुनीत ओमानच्या किनारपट्टीवर सायप्रसचा ध्वज असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यानंतर एक भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर एकूण 11 भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध सुरू असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. या कारवाईत सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान सरकारचे आभारही मानले आहेत. व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार ओमानमध्ये भारतीय दूतावास परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तसेच सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रिय समन्वय साधला जात आहे. या कारवाईत सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान सरकारचे आभार मानले. या प्रदेशात व्यापारी जहाजांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि प्रादेशिक सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचे मंत्रालयाने नमूद केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार भारताने संबंधित पक्षांना तातडीने तणाव कमी करण्याचे आवाहन केले असून राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी यशस्वी करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नवमतदारांच्या पालकांचा तपशील बंधनकारक. केवळ या आधीच्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रियेत समाविष्ट नसलेल्या मतदारांनाच नव्हे तर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करणाऱ्या नवमतदारांनाही त्यांच्या पालकांचे SIR तपशील सादर करावे लागणार आहेत अशी माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार अर्ज 6 भरून मतदार नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या नवमतदारांना अर्जासोबत पालकांच्या SIR तपशिलांचे घोषणापत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. बिहारमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यान हे घोषणापत्र अनिवार्य करण्यात आले होते. नवमतदारांना अर्ज 6 सोबत हे घोषणापत्र सादर करावे लागत होते. SIR विषयी माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या दैनंदिन वार्तापत्रात भरलेल्या अर्जांसह या घोषणापत्रांचीही माहिती देण्यात येत होती असे आयोगातील एका अधिकाऱ्याने सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. पंढरपुरात रंगला अनोखा सायकल रिंगण सोहळा. आषाढ शुद्ध एकादशी सोहळ्यासाठी राज्यातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या सुमारे 4,000 सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून हरिनामाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा घातली. सायकलपटूंनी नगर प्रदक्षिणा तसेच रिंगण सोहळ्यात सहभागी होत एका अभूतपूर्व अनुभवाची अनुभूती दिली. या सायकल दिंडीचे उद्घाटन भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक पांडुरंग चाटे आणि आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी केले. या उपक्रमातून व्यायामासह पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीत सायकल चालवण्याच्या व्यायामाचे महत्व पटवून देण्यात आले. जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकल चालवणे हा आरोग्यदायी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते असा संदेश यावेळी देण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे. त्र्यंबकला निवृत्तीनाथांची षडोपचार पूजा. त्र्यंबकेश्वर येथील समाधी मंदिरात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. नाथांच्या संजीवन समाधीवर संस्थानचे विश्वस्त तथा सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्या हस्ते पंचामृत दुग्धाभिषेक करून षडोपचारे पूजा करण्यात आली. पौरोहित्य विश्वस्त तथा पुजारी योगेश गोसावी गोविंद गोसावी यांनी केले. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वंशपरंपरागत पूजक सच्चिदानंद गोसावी यांची कीर्तन सेवा झाली. उपस्थित भाविकांनी तुलसी दल आणि फुलांची उधळण करत संत निवृत्तीनाथांचा जयघोष केला. गोसावी परिवारातील सुवासिनींनी समाधीभोवती हळदी कुंकवाचा सडा घातला. मंदिर सभागृहाला पानाफुलांची सजावट करण्यात आली होती. नाथांच्या समाधीवर नवीन वस्त्रे पांघरून आकर्षक शृंगार करण्यात आला होता. यावेळी विश्वस्त माधवदास राठी उल्हास धारणे कर्मचारी गंगाराम झोले संदीप मुळाणे मनोज भांगरे आदी उपस्थित होते. अखिल वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर आणि स्थानिक वारकरी महाराज मंडळी यांच्या वतीने 5 जुलै ते 12 जुलैपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. यात विविध कीर्तनकारांनी सेवा दिली. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या वाटेवर असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगरला मुक्कामी असताना तेथेही समाधी सोहळा पार पडला. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं वैशाख वनवा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.
3: भारतीय नागरिकाचा

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं, कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आई कुणा म्हणू मी या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नांदायला जाते या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हेही ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं सापळा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात.

来自

कामात कारण सांगू नको ही आल्याली संधी सोडू नको अग कामात कारण सांगू नको आणि आल्याली संधी सोडू नको मनातली भिक्षा नदी किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला
2: धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत पी सावळाराम यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे

वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, गेल्या भागामध्ये आपण कविताताईंसोबत हरिदास बुवा आणि आफळे बुवा यांच्याशी गप्पा मारत होतो. कीर्तनाच्या कार्यशाळेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांवरती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा या तिघाही मान्यवरांचं मी स्वागत करते. आणि कविताताई, तुम्हाला पुढचा प्रश्न कोणाला आणि काय विचारायचा आहे?
1: नमस्कार. मागच्या वर्षी तुम्ही या कीर्तन शिबिरामध्ये आम्हाला तुमचं मार्गदर्शन दिलं. पहिलं वर्ष तोपर्यंत आमचं झालेलं होतं, तर दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शनाला हो म्हणलात, खरं म्हणजे मला खूप आनंद झाला होता, कारण मी तोपर्यंत तुमच्याकडे उपनिषदाचा अभ्यास पूर्ण केलेला होता. पण तुमची भूमिका ह्या शिबिरासाठी काय होती, की कुठल्या हेतूनी तुम्ही हो सांगितलं होतं आम्हाला मार्गदर्शन करायला? कारण कीर्तन हा एक स्वतंत्र विषय आहे आणि उपनिषदाचा अभ्यास किंवा एक थोडा जो आपण म्हणू की तत्वज्ञानाचा जो भाग आहे, कारण कीर्तनामध्ये तत्वज्ञानाचा भाग तेवढासा कव्हर होत नाही, किंवा असं म्हणता येईल की पुराणांच्यामुळे म्हणा किंवा कीर्तनाच्या एका पद्धतीमुळे म्हणा, की त्याच्यामध्ये एक कथा भाग आणि त्या अंगाने गेलेलं एक उपदेशात्मक पुढचा रंग असा. पण मग त्या दृष्टीने हा जो ज्ञानात्मक भाग आहे, तर तुमची भूमिका नक्की ह्याच्या मागे काय होती ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची?
2: सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना नमस्कार आणि श्रद्धा तुला पण नमस्कार. तुझा अनुभव खूप छान होता आणि जे ऐकलं तू ते पोचवलं याच्याबद्दल तुझं अभिनंदन प्रथमतः. आता कविता त्यांनी विचारलंय की माझी भूमिका उपनिषद शिकवण्याच्या मागची माझी भूमिका, ते पण कीर्तन शिबिरामध्ये. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, एक आहे तत्वज्ञान आणि दुसरं आहे तत्वज्ञान पोचवणं. उपनिषदांचा अभ्यास एक अभ्यासक छान पद्धतीने करू शकतो, पण हीच उपनिषद किंवा हेच तत्वज्ञान जर सामान्य माणसापर्यंत पोचायचं असेल तर त्याला म्हणजे खूप जास्त पद्धतीने डायल्यूट करावं लागतं, त्याला सौम्य करावं लागतं. आणि एखाद्या तत्वज्ञानाला सौम्य करून समाजाची तत्कालीन नाडी ओळखून त्याला कोणत्या पद्धतीने देता येईल हे कौशल्य असतं कीर्तनकाराचं. पण कीर्तनकाराला मुळातलं तत्वज्ञानच माहिती नसेल तर तो सोपं काय करणार? ही भूमिका उपनिषद कीर्तन शिबिरामध्ये शिकवण्याच्या मागची होती, की मूळ उपनिषदांचं तत्वज्ञान कीर्तनकाराला माहिती असेल की तो सोपं करू शकतो. सोपं करणं हे त्याचं कौशल्य आहे, सोपं करून मनापर्यंत पोचवणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे कविताताई, की म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत जर म्हणायचं असेल ना, की मी किती श्रीमंत आहे हेच मला माहिती नाही आहे. म्हणजे माफ करा मला माझं जर बोलणं जास्त रूढ वाटत असेल, तर आजकालचे कीर्तनकार प्रवचनकार हे स्क्रिप्टेड झालेले आहेत.
1: अगदी बरोबर,
2: स्क्रिप्टेड आहेत. यांच्या स्क्रिप्ट पाठ असतात, बोलतात उत्तम, पोचवतात उत्तम, पण यांना जर म्हटलं की अरे नवीन विषयावर अभ्यास कर, त्यांचीही फार चुकी नाहीये. उपलब्ध कुठे होणार?
1: बरोबर,
2: अशी ग्रंथ उपलब्ध कुठे होणार, सांगणारा कोण आहे, ह्या सगळ्याचा विचार करता कीर्तनकारापर्यंत, प्रवचनकारापर्यंत, किंवा मी इथपर्यंत म्हणेल की ज्याला कोणाला समाजामध्ये चार चांगल्या गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, अगदी त्याला सुद्धा भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये किती ग्रंथ आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर मिळतं? हा खूप मोठा प्रश्न झाला. मी अगदी छोटा प्रश्न विचारतो, श्रद्धा तुला प्रश्न विचारतो, गणपती म्हटल्यानंतर किती ग्रंथ तू गणपतीचे सांगू शकशील?
1: नाही, एकही नाही.
2: गणपती म्हटल्यानंतर गणेश पुराण हा ग्रंथ येतो, मुद्गल पुराण हा ग्रंथ येतो, उपनिषदांमध्ये हेरंब उपनिषद येतं, गणेश पूर्व तापिनी उपनिषद येतं, गणेश उत्तरातापिनी उपनिषद येतं, गणेश गीता येते, ब्रह्मणस्पती सूक्त जे वेदांनी गायलेलं आहे गणपतीसाठी ते येतं. एक गणपती म्हटल्यानंतर एवढी ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर आहेत. याचा अभ्यास कीर्तनकारांनी नाही करायचा, मग कोणी करायचा? गणपती पोचवताना कीर्तनकाराच्या त्याच्या त्या सबंध कीर्तनाच्या उपक्रमामध्ये ह्या ग्रंथांची नावं जरी आली ना नुसती, तरी समाजाच्या कानामध्ये ही नावं जातात, समाजाला ही नावं किमान ओळखीची होतात. म्हणून कीर्तन प्रशिक्षण किंवा कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये ह्या ग्रंथांचा परिचय की आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे ना, आपण किती श्रीमंत आहोत हे कळल्यानंतर जी एक कॉलर टाईट होते ना आपली, ती कीर्तनकाराची व्हायला पाहिजे. तो आत्मविश्वास त्याचा वाढायला पाहिजे की अरे मी 50 ग्रंथांचा अभ्यास करून बोलणार आहे. नुसतं गणपती सांगायचा असेल तर मी 12 ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. हा आत्मविश्वास कीर्तनकाराचा वाढतो. ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं की अरे याच्या कीर्तनामध्ये 12 ग्रंथांचा संदर्भ आला, मी एकही वाचलेला नाही, चला शोधूया. ठीक आहे, 100 एक जण वाचेल ग्रंथ, पण तो एक जणच आपल्याला पाहिजे. तो एकच आपल्याला पाहिजे. म्हणून माझी जी भूमिका आहे ही भूमिका आपली श्रीमंती किती आहे हे सांगणं ही माझी भूमिका आहे. आणि आपली श्रीमंती ही आपले ग्रंथ आहेत. म्हणून मागच्या वर्षी 10 दिवसांमध्ये 10 उपनिषदांचा उपनिषदांची ओळख आपण केली. आणि आता ह्या वर्षी आपण 10 दिवसांमध्ये कुठल्या ग्रंथांची ओळख करणार आहोत, तर आपल्याकडे आपल्याला भगवद्गीता माहिती आहे की जी कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण अशा अनेक गीता आपल्याकडे आहेत भगवद्गीतेच्या व्यतिरिक्त. तर ह्या 10 दिवसांमध्ये आपण 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीता त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. उदाहरणार्थ रामगीता आहे, यमगीता आहे, हंसगीता आहे, शिवगीता आहे, गणेशगीता आहे, देवी गीता आहे, अनेक प्रकारच्या गीता आहेत. अशा 10 गीता की ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर गणपतीवर बोलत असू तर गणेश गीता आपल्याला माहिती पाहिजे. आपण देवीच्या उत्सवामध्ये एखाद्या बोलत असू तर देवी गीता माहिती पाहिजे. आपण जर रामाच्या उत्सवामध्ये बोलत असू तर रामगीता आपल्याला माहिती पाहिजे.
1: बरोबर.
2: म्हणून ह्या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीतेंचा अभ्यास आपल्याला ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये करायचा आहे. आणि माझी भूमिका परत एकदा तीच आहे, आपली श्रीमंती काय आहे, किती आहे, ही श्रीमंती कीर्तनकार प्रवचनकाराला जाणीव करून देणं आणि ती उलगडून दाखवणं की हे बघ हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे.
3: ते दागिने घे आणि समाजाला श्रीमंत कर, स्वतः श्रीमंत हो, ती श्रीमंती सगळ्यांना वाटून टाक.
2: बुवा, ह्या श्रीमंतीचं वैशिष्ट्यच हे की ही श्रीमंती आल्यानंतर स्वतः पुरती राहतच नाही.
3: नाही, आणि जेवढं द्यावं तेवढं ते वाढतच जात,
2: वाढतच जात. ही श्रीमंती वाढणं देण्यात आहे.
3: वा वा, नक्कीच.
1: आता जसं यांनी सांगितलं गुरुजींनी की स्क्रिप्टेड कीर्तन झालेलं आहे आजकाल. आणि गेल्या म्हणजे आता मी तुमची विद्यार्थिनी म्हणून मला खूप छान वाटत असतं मला सांगताना की मी जेव्हा शिकले पण माझ्या मनामध्ये असा कधी विचार आलेला नव्हता की बुवांनी एखादं कीर्तन लिहून द्यावं आणि आपण ते पाठ करून म्हणून दाखवावं. मग मी बुवांना खूप प्रश्न विचारायची, बुवा हे कुठे सापडेल, याचा संदर्भ कुठे सापडेल. तर तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये की जे यांनी सांगितलं की स्क्रिप्टेड कीर्तन आजकाल झालंय, तर समाजात सध्या अशी परिस्थिती दिसते आहे की अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत म्हणजे अगदी 8-9 वर्षाचा मुलगा सुद्धा कीर्तन करतो ते पाठांतर एवढ्या एकाच गोष्टीवर कीर्तन करतो.
3: अगदी.
1: तर ही किती योग्य आहे भूमिका किंवा तुम्हाला ह्याच्यावरती काय सांगावं असं वाटतं?
3: नाही, जेव्हा कसं आहे 8-10 वर्षाचाच विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा सादरीकरण करताना त्याला बहुतांशी पाठांतरावरच त्याला थोडंसं उभं करणं, त्याला सभाजितपणा येणं, त्याला एक सुसंगत जेवढं तो अभ्यासतोय तेवढं जरी बोलता येते का नाही हे पाहणं, हे 8-10 वर्षापर्यंत सुद्धा ठीक आहे. पण साधारणतः 12 वर्षाच्या पुढे ही अपेक्षा नाही. आणि किंवा दुसरं ही एक फार मोठी चूक होते की ती जरी तुम्ही एक रेडीमेड स्क्रिप्ट दिलं तरी कित्येक शिक्षण संस्था किंवा कित्येक कीर्तनकार सुद्धा त्या वयाला काय शोभेल त्याचा विचार न करता स्क्रिप्ट देतात. तो सादर खूप छान करतो पण अरे हा तुझा विषयच नाही, नवरा बायको कसं भांडतात हे तू कशाला सांगतो. आणि तो विनोद 8 वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षित नाही, नवरा काय बायकोन काय प्रपंच काय संसार काय, तेव्हा तो विवेक त्यांचा राहत नाही. एक थोडंसं विचित्र वाटेल पण असं विधान आहे की आमच्या कीर्तन क्षेत्रातले बरेच नामांकित लोक असं म्हणायचे की तुम्ही अशा लहान मुलं जे काही कीर्तन सादर करतात ना याला कीर्तनकार म्हणू नका, असं म्हणायचे ते. कीर्तन साधक, कीर्तन विद्यार्थी असं म्हणावं. आणि याला उदाहरण देताना आम्ही नेहमी द्यायचो, बाल इंजिनियर असतात का?
2: अगदी बरोबर.
3: हे बाल डॉक्टर आहेत, हे बाल जज आहेत, हे बाल वकील आहेत. नाही, ती एक विशिष्ट पदवी, एक विशिष्ट अनुभव झाल्यानंतरच त्याला ती पदवी म्हणायला पाहिजे ना की आता हे इंजिनियर आहेत. तसं त्याला 12 वर्ष शिकू दे, चांगलं व्यवस्थितपणे त्याला स्वतःचं प्रतिपादन कर, मग त्याला कीर्तनकार म्हणा. तोपर्यंत तो कीर्तन विद्यार्थी म्हणून राहू दे ना. तो 8व्या वर्षी जर समाजमान्य कीर्तनकार असं जर आपण त्याला एकदम म्हणायला लागलो, हे बाल कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, तर एक फार भयानक गोष्ट अशी होती की ते यश त्याच्या डोक्यातही जातं आणि मग ती मुलं आपल्या हातात राहत नाहीत, त्यांची नम्रता कुठेतरी निघून जाते. तर त्याच्या सरावापुरतं पहिलं स्क्रिप्टेड थोडंसं त्याला तयार करून देणं इथपर्यंत ठीक आहे, पण 12 वर्षाच्या पुढे म्हणजे व्यक्तिशः आम्ही आमच्याकडे जेव्हा कीर्तन शिकवतो तेव्हा त्याला आम्ही मुद्दे देतो, त्या मटेरियलची जागा सांगतो की कोणकोणत्या ग्रंथात कुठल्या कुठल्या पुस्तकात तुला याबद्दल काय मिळणार आहे आणि तू तुझं कीर्तन तयार करून मला ऐकव, मग त्याच्यात काही आणखीन भरायचं असेल तर मी सांगेन किंवा त्यातलं काही काढून टाकायचं असेल हे योग्य नाही ते ती सांगेन गाणे. तेव्हा अशा तऱ्हेनं स्वतःचा विचार मांडणारा कीर्तनकार उभा करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. आता स्क्रिप्टेड 2 प्रकारचे कीर्तनकार झाले, म्हणजे दुर्दैवाने काही कीर्तन शिक्षण संस्था पण अशा आहेत की ज्या अपेक्षाच करतात की हे स्क्रिप्ट दिले तसंच तुम्ही केलं पाहिजे आणि याच्यामध्ये म्हणजे आणि व पण परंतु बदलला तरी सुद्धा मार्क कापतात त्यांच्या परीक्षेतले.
2: अरे बापरे.
3: म्हणजे मग म्हणजे 40 वर्षाचा माणूस कीर्तन करतोय, 60चा माणूस कीर्तन करतोय, कारण कीर्तन शिक्षण शिबिरां शाळांमध्ये वयाची अशी काही अट नसते, कुठल्याही वयामधला माणूस शिकत असतो. मग तो 85चा स्वतःचा विचार करू शकणारा एक प्राध्यापक कीर्तन करत असताना सुद्धा तो नाट्यप्रयोगासारखं ते प्रत्येक वाक्य ती चाल ती झांसी तशीच्या तशीच कशी करता येईल याच्यावर त्याचं लक्ष जास्त राहतं. तेव्हा काही संस्थांच्या पण चुका होतात आणि काही ठिकाणी काही कीर्तनकारांनी स्वतःची समजूत अशी करून घेतली की यूट्यूब नावाचा त्यांना सद्गुरू सापडलेला आहे, त्यामुळे यूट्यूबवरती ऐकायचं ते लिहून काढायचं आणि त्याप्रमाणे सादर करायचं. पण अर्थात होतं असं की असं जे करतात ते तेवढ्याच मोठ्या संकटातही पडतात आणि मग आम्हाला फोन करतात की बुवा अशी अशी गडबड झाली आहे काय करू. म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं तर मजेशीर आहे उदाहरण की झाशीच्या राणीवरती माझं कीर्तन आहे एक यूट्यूबवरती, तर एका विद्यार्थ्यांनी ऐकलं ते लिहून काढलं त्याप्रमाणे अगदी मस्त सादर केलं आणि त्याला एका माणसाने प्रश्न विचारला की तुमचं हे 1857 युद्ध सुरू झालं किंवा मग त्यांनी त्या तारखा वगैरे व्यवस्थित सांगितलं, 10 मेला सुरू झालं, 10 मेला सुरू झालं आणि हे झाशीच्या राणीचं हौतात्म्य आहे ते केव्हा झालं, म्हणजे 18 जून अशी त्याची तारीख आहे. मग तो श्रोता म्हणाला तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये ती झाशीच्या किल्ल्यावरती झाशीची राणी ती काहीतरी 3-4 महिने लढली असं तुम्ही जे सांगितलं तर 10 मे ते 18 जून याच्यात 3 महिने कुठे जातात आणि कसे काय ते भरतात ते काही आम्हाला कळलं नाही एवढ्या दिवसामध्ये 3-4 महिने हे युद्ध कसं करता येतं आम्हाला. मग मात्र मग ते खरं बाहेर नाही हो आफळ्यांच्या कीर्तनात आहे असं लिहिलेलं, त्यामुळे त्यांच्या कीर्तनात हे मलाही माहिती आहे पण तू अभ्यास केलेला नाही एवढं मला कळलं. तू नुसता छापाचा गणपती हा छाप परत मारला, तुला हे म्हणायचं जर होतं तो आफळ्यांना फोन करून विचार ना.
1: बरोबर.
3: तुला शंकाच नाही आली कारण तू अभ्यास नाहीच केला, तू पाठांतर केलंस ही फार मोठी. मग त्यांनी फोन करून विचारलं की बुवा असं असं झालंय, अरे माणसा म्हणजे तारीख जितकी महत्वाची तितकं इसवी सन नाही का महत्वाचं, 57 साली युद्ध सुरू झालं आणि तिचं होतात मी 58 साली आहे, मध्ये 1 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे, त्याच्यात ते 4 महिने तिने युद्ध केलंय. तर आमचे बाबाही असं करायचे की कीर्तनाचं थोडंसं मटेरियल द्यायचे पण बाकीचं पुस्तकांची नावं सांगायचे तिची उपलब्धता करून द्यायचे एवढं वाच, मग त्याच्यात काय तुला इंद्रिज करता येईल ते कर. काही वेळेला आम्ही चुकीचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिपादन यायचं, हे नको सांगत जो हे त्यातलं एडिट करून टाक असं सांगत. हा काही पदं मी देतो तुला पण त्यातली काही पदं सुद्धा तू निर्माण कर. अशा तऱ्हेची आमच्याकडे शिक्षण पद्धती होती. अर्थात दोष कोणाला द्यायचं नाही, असंही शिक्षण देणारे लोक आहेत आणि काही पाठांतरावर भर देऊनही शिक्षण देणारे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक अशी विचित्र जमात झाली आहे की आपण त्याला स्वयंभू करायच्या मागे लागतो आणि तो सारखाच माग नाही ना ते मला तुम्ही लेखी द्यावं काहीतरी म्हणजे ते मी मुली नको ना लिहू म्हणजे तुझं नाव काय हे काही लेखी प्रश्नाचा प्रश्न आहे का तो तुझ्या डोक्यात ठेवून दे उत्तर मला याचं काय असतं ते पण ठीक आहे म्हणजे त्याची प्रमाणा जी आहेत पाठांतराचे जे काही ओवे आहेत त्याचं स्क्रिप्ट एक वेळ देणं इथपर्यंत ठीक आहे पण ही पद्धत खूपच झाली आहे आणि गुरुजी म्हटले तसं तत्वज्ञानाचाच भाग कमी असल्यामुळे मग मनोरंजनावरच त्याचा भर द्यायचा मग कॉमेडी कीर्तन मग धमाल विनोदी कीर्तन म्हणजे हे जे चित्रपटाची वैशिष्ट्य
2: कीर्तनकारांना पण पदव्या द्यायला विनोदाचार्य असं म्हणतात
3: हो ना म्हणजे ते भागवताचार्य नाहीत ते ज्ञानाचार्य ते विनोदाचार्य कीर्तन करणार तर म्हणजे एकूणच कला प्रकाराचा विनोदच व्हायचा हो हा तेव्हा आपण ह्या शिबिरांमध्ये सुद्धा आपण चिंतन करतोय ते याचंही करतोय की आता मागल्या वेळेला आपण 10 मनाच्या श्लोकांच्यावरती चिंतन केलं आणि आपण प्रश्नोत्तरीमध्ये असाही विचार केला की हे चिंतन ठीक आहे मी अभ्यास केला हे ह्या 4 ग्रंथांना घेऊन अभ्यास केला हे मी मांडलं याही उपर काही योग्य तुम्हाला सुचत असेल तर आम्हालाही तुमच्याकडनं शिकायला आवडलं कारण प्रत्येकाच्या बुद्धीला देवाचं एक वरदान आहे ना त्याचं वेगळं विचार करण्याचं की आम्ही जसं म्हटलं की मंगलाचरण कीर्तनाची सुरुवात मंगलाचरणाने होते आता याच्या कीर्तनाच्या दृष्टीने मी सरळ सांगितलं वारकऱ्यांचं मंगलाचरण असं असतं नरदे कीर्तनात असं मंगलाचरण असतं रामदास पण एका विद्यार्थ्यांनीच मला खूप छान सांगितलं की ते म्हणले बुवा या शब्दाची थोडी फोड केली तर कोणत्याही अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मंगल आचरण करावं यांनीच होते ना तेव्हा मंगलाचरण हा फक्त कीर्तनाचा विषय नसून प्रवचनाचा विषय नसून माझ्या कार्याचाच तो एक अविभाज्य घटक आहे की मी मंगलाचरण केलं पाहिजे तरच मी कीर्तन करू शकेन आता हे मी विद्यार्थ्याकडून शिकलो आणि शिका म्हणून इंद्रिच बालादपी सुभाषितम ग्राह्य मी या नात्याने या गोष्टी कळायला पाहिजेत तसं म्हणजे स्क्रिप्टेड कीर्तन फारसं न होता स्वतः विचार करून भले चुकीचा असेल विचार अलीकडे ती निबंधाची पण पुस्तकं मिळतात
2: हो
3: निबंधाचं पुस्तक कसं असेल बाळा निबंध म्हणजे पावसावर निबंध लिहा मला पाऊस आवडत नाही हे वाक्य सुद्धा निबंध होईल तर त्याचं असलं पाहिजे वाक्य पुस्तकातले आहे ते लिहिल्यात त्याच्यात काही मजा नाही तेव्हा स्वयंभू अभ्यास या लोकांनी करावा अभ्यास वाढवावा आणि अभ्यासाने प्रगटावं यासाठी आपली ही सगळी भूमिका आहे प्रयत्न आहे आपल्याला कसं यश येईल त्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानसैनिक मिळतील
0: मंडळी या चर्चा अशाच चालू राहणार आहेत पण तूर्तास आपण विश्रांती घेतो आहोत भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत चारुदत्त बुवा आफळे हरिदास बुवा आणि कविताताई तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुम

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आता ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: प्रेम नमस्कार विनंती विशेष

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: का?
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विनायक रहाटकर यांचं बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा टिमोथी यांच्या आवाजात.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

आपले श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: परसातील घरगुती कुक्कुटपालनासाठी अत्यंत उपयुक्त गिराज कोंबडी पालन। शेतकरी बंधूंनो, स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडी पालन हा एक उत्कृष्ट असा रोजगार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासूनच कोंबड्या पालन करीत आहेत। या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून पुढे येत आहे। हा व्यवसाय व्यापारी दृष्टीने चालण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी मागील 4 ते 5 वर्षापासून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त गिराज कोंबडीचे पिल्ले ग्रामीण युवकांना माफक दरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत। शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करडापुरी क्षेत्रावर गिराज कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिक तसेच ग्रामीण युवक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। गिराज कोंबडीचे वैशिष्ट्ये, गिराज कोंबडी गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते। गिराज कोंबड्याला कुठल्याही वातावरणात सहजासहजी एकरूप होतात। या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते। या कोंबड्यापासून अधिक मांस तसेच भरपूर अंडे मिळतात। या कोंबडीचे मांस चविष्ट असते। या कोंबड्याच्या अंड्यातून सशक्त पिल्ले जन्माला येतात। या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते। या कोंबडीच्या वयात येण्याचा कालावधी 166 दिवसाचा आहे। गिराज कोंबडीचे व्यवस्थापन, कोंबडी पालन व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास बराच फायदा होऊ शकतो। यामध्ये कोंबड्यांच्या खाद्यावर व्यवस्थापनावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास या व्यवसायापासून बराच आर्थिक फायदा होऊ शकतो। सुरुवातीपासून ते बाजारपेठ देण्यापर्यंत गिराज कोंबड्याची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्षापासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो। गिराजाची जी 1 दिवसाची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो, तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात याप्रमाणे द्यावे, म्हणजे आलेला ताण कमी होतो। त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून 1 प्रतिजैविक अँटीबायोटिक किंवा अँटीबायोटिक द्यावी लागते। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यामुळे रोगापासून संरक्षण मिळते। 5व्या व 6व्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे। 7व्या दिवशी लासोटा लस द्यावी। लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे। 15व्या दिवशी गंभोर लस द्यावी। गिराज कोंबडीचे लसीकरण याप्रमाणे उपाय केल्यास, पहिला दिवस इलेक्ट्रॉल पावडर 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात, 2 ते 4 दिवस अँटीबायोटिक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, 5व व 6वा दिवस बी कॉम्प्लेक्स 20 मिली 100 पक्ष्यांना याप्रमाणे, 7व्या दिवशी लासोटा 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 15व्या दिवशी गंबोरो 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 25 ते 30 दिवसाच्या यामध्ये लिव्हर टॉनिक देण्यात यावे। खाद्य, गिराज कोंबड्यांच्या खाद्याबाबत सांगायचं झाल्यास, सुरुवातीला 2 दिवस भरडलेला मका द्यावा आणि नंतरचे 4 आठवडे त्यांना स्टार्टर फीड द्यावे आणि त्यानंतरचे 4 आठवडे त्यांना फिनिशर फीड द्यावे। यामुळे कोंबडीचे 8 आठवड्यांनासुद्धा खाद्य देत राहिल्यास त्याप्रमाणे वाढ होते, म्हणजे जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या व त्यांना खाद्य पुरत राहिले त्यापासून अधिक मांस मिळेल व आर्थिक नुकसान होणार नाही। या कोंबड्यांसाठी तापमान याप्रमाणे दिल्यास आपल्याला मर्तुकीचे प्रमाण व त्याचा वाढीवर चांगला परिणाम होऊ शकतो। पहिल्या आठवड्यामध्ये 95 डिग्री फॅरनहाईट, दुसऱ्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाईट, तिसऱ्या आठवड्यामध्ये 85 डिग्री फॅरनहाईट, चौथ्या आठवड्यामध्ये 80 डिग्री फॅरनहाईट, 5व्या आठवड्यामध्ये 75 डिग्री फॅरनहाईट, 6व्या आठवड्यामध्ये 65 डिग्री फॅरनहाईट आणि 7व्या आठवड्यामध्ये 60 डिग्री फॅरनहाईट पर्यंत असायला पाहिजे। कोंबडीचे घर बांधताना पक्ष्यांना 1 दिवसाचा पिल्ल्यापासून तर 2 महिने म्हणजे बाजारपेठे नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते। यामध्ये 100 पक्ष्यांना 10 बाय 11 चौरस फूटची खोली बांधावी लागेल। कोंबडीचे पूर्व पश्चिम घर बांधावे, जागा उंचवट्यावर असावी, पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी, कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी, कोंबडीचे घर मुख्य रस्त्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असावे, यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही।
1: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान। या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं। जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी 2:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी। जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत। जगदीश खेवडकर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण।

वरित धोक्याचं गळ सोळा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जिद्द या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत, आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत मंदाळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 आहे प्रक्षेपण आपण करीत असतो. आज सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे, कारण एका श्रोत्याने या संबंधीची माहिती सांगा असा प्रश्न पाठवला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आणि त्याद्वारे बाकी इतरांना सुद्धा या योजनेसंबंधी थोडक्यात काय करायचं हे सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून आजचा विषय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा घेतलेला आहे. परंतु सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एवढं मोठं नाव वापरलं तर ते समजणं कठीण होतं, म्हणून थोडक्यात आपण PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असा शब्द वापरून या संबंधीच्या काही थोडक्यात आकडेवारी म्हणण्यापेक्षा काय करायला पाहिजे गुंतवणूकदारांनी हे सांगू. एक काळ PPF ही अत्यंत चांगली गुंतवणूक होती आणि पुढेही राहणार आहे, परंतु ह्या गुंतवणुकीच्या बाबत सरकारने जो महत्त्वाचा बदल केला तो बदल अनेकांना अजून माहिती नाही. सरकारने काय केलं तर रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकारी श्यामला गोपीनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. त्या कमिटीने 3 महिनेसुद्धा घेतले नाही, 1 महिन्याच्या आत ताबडतोब त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार सरकारी योजनांच्या गुंतवणुकीवरच्या व्याजाचे दर हे दर 3 महिन्यांनी निश्चित केले जातील आणि ते दर सरकारी कर्जरोख्यांचा जो उत्पन्न दर आहे, 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यांचा जो उत्पन्न दर आहे त्या उत्पन्न दराशी निगडीत राहतील. आता हे उत्पन्न दर कसे ठरतात, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी यावरून व्याजाचे दर ठरतात. व्याजाचे दर म्हणजे शेवटी काय, पैशासाठी आपण मोजलेली किंमत. आणि जसं सर्वसामान्य व्यक्तीला पैसे किंवा कर्ज घ्यावं लागतं तसं सरकारला सुद्धा कर्ज घ्यावं लागतं आणि या सरकारच्या ज्या गुंतवणूक योजना आहेत त्या म्हणजे आपण सरकारला दिलेलं कर्ज. मग त्यामध्ये अनेक प्रकार आहेत गुंतवणुकीचे, परंतु त्यातला सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे PPF. PPF ही लोकसभेमध्ये कायदा पास झालेली गुंतवणूक आहे. हा कायदा आणताना सरकारचा मुख्य उद्देश असा होता की खाजगी क्षेत्रातल्या लोकांना रिटायरमेंटची तरतूद करण्यासाठी म्हणून योजना आहे PF. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अनेक जे कर्मचारी आहे, छोटे व्यावसायिक आहे, त्यांच्या निवृत्तीनंतरचं काय, आणि म्हणून PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना अस्तित्वात आली. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही योजना ज्यांच्यासाठी आणली त्यांनी उपयोग केला नाही जास्त, परंतु ज्यांनी याचा डबल फायदा घ्यायला नको होता असे सरकारी क्षेत्रातले कर्मचारी त्यांनी PPF सुद्धा पैसे भरायचे आणि PF त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या पगारातून चालूच असायचं, असा डबल बेनिफिट त्यांना घेता आला. मात्र आता इन्कम टॅक्समध्ये बदल झाल्यामुळे आणि जवळजवळ 85-90% प्राप्तिकरदाते नव्या प्रणालीमध्ये इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायला लागल्यामुळे आता PPF टॅक्स सेव्हिंग घेण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे PPF आजसुद्धा चांगली गुंतवणूक आहे. त्यावरती मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त आहे, व्याजाची परतफेड गुंतवणूक होते आणि त्या गुंतवणुकीवरती जे पैसे वाढतात ते सुद्धा पूर्णपणे करमुक्त म्हणून वाढतात. त्यामुळे आजसुद्धा PPF ही चांगली योजना आहे, परंतु दुर्दैवाने तिचे नियम खूप किचकट बनवून ठेवले आहेत. म्हणजे 15 वर्ष झाल्यानंतर गुंतवणूकदाराने मला हे आणखी 15-5 वर्ष खातं चालू ठेवायचं आहे असा फॉर्म बँकेत भरून द्यावा लागतो. तो फॉर्म 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो 1 वर्षाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये सुद्धा देता येतो, पण शक्यतो 15 वर्ष पूर्ण झाल्या लगेच जर तो फॉर्म भरून दिला तर ते जास्त चांगलं ठरतं. आणि मग एकदा फॉर्म भरून दिला की 15 वर्षाचं जे खातं आहे ते आणखी पुढच्या 5 वर्षासाठी म्हणून ते कायम ठेवता येतं. मग पुन्हा या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी गुंतवणूक करायची ठरली 1.5 लाख रुपये तर दरवर्षी 1.5 लाख रुपये सुद्धा गुंतवणूक करता येते. अशा पद्धतीने 5-5 वर्षाचा कालावधी विचारात घेऊन 15 वर्षाचं PPF खातं हे तुम्ही 40-50 वर्ष सुद्धा चालू ठेवू शकता. परंतु दुर्दैवाने बँकेमधल्या कर्मचाऱ्यांना याविषयीचं पूर्ण ज्ञान नसतं आणि त्यामुळे 15 वर्ष झाले तुम्ही खातं बंद केलं पाहिजे असं हे कर्मचारी त्या खातेधारकाला सांगतात. अशा वेळेस काही जर अडचणी आल्या तर PPF खातेधारकांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांनाही योग्य मार्गदर्शन करू आणि ज्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना या विषयाचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा हे समजून सांगू. आणि हा अनुभव आम्हाला स्वतःला आला. 15 वर्षाचं खातं हे पूर्ण झाल्यानंतर वर्षभराच्या आत फॉर्म भरून द्यायचा असतो, त्यानुसार 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 16व्या वर्षी परत 1.5 लाख रुपये भरले, ते 1.5 लाख रुपये खात्यातून जमा झाले आणि नंतर फक्त बँकेचं नाव नाही सांगणार, त्या बँकेने नंतर 15 दिवसांनी कळवलं की तुमचं खातं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे तुमचे 1.5 लाख रुपये खात्यात भरता येत नाही आणि म्हणून तुम्हाला ते पैसे परत करण्यासाठी आम्ही तुमच्या नावाचा डिमांड ड्राफ्ट तयार करून ठेवलेला आहे आणि तो घेऊन जावा. आता दुर्दैवाने आम्ही 2-2.5 महिने अमेरिकेत गेलेले असल्यामुळे पत्र आलं पण त्याच्यावरती काही करता येणं शक्य नव्हतं. आल्यानंतर बँकेमध्ये जाऊन व्यवस्थित ज्यावेळेस त्यांना ही माहिती समजून सांगितली की अशा पद्धतीने तुम्ही ते खातं बंद करू शकत नाही, ते खातं चालू ठेवण्यासाठी आणखी फॉर्म भरून 5 वर्ष आणि हा 5 वर्षाचा पिरियड अनेक वेळा वाढवता येतो असं सांगितल्यानंतर आणि सुदैवाने, कारण हल्ली बँकांमध्ये सगळे नवे कर्मचारी असल्यामुळे जुने कर्मचारी आणि ज्यांना व्यवस्थित ज्ञान आहेत असे कर्मचारी हळूहळू कमी होत चाललेत. मी कुठल्या एका विशिष्ट बँकेबद्दल बोलत नाही, मी फक्त माझा जो काय अनुभव आला आणि त्या अनुभवाच्या बाबतीत मी काय केलं ते इतरांनी करावं अशी इच्छा आहे, जर PPF खातं चालू ठेवायचं असेल तर. नाहीतर मग दुसरा पर्याय आहे की 15 वर्ष झाल्यानंतर 16व्या वर्षी खातं बंद करायचं, सगळे पैसे काढून घ्यायचे, ते पैसे म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवायचे आणि परत PPF 15 वर्षाचं पुन्हा नवीन अकाउंट ओपन करायचं, नवीन खातं सुरू करायचं, असं करता येतं आणि केलेलं चांगलं ठरतं. म्हणून पाळण्यातल्या मुलापासून की ज्याचं बारसं झालं अशा मुलाचं PPF खातं काढणं आणि आराम खुर्चीत बसणाऱ्या वृद्ध व्यक्तीचं सुद्धा PPF खातं काढणं हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त दुर्दैवाची गोष्ट एकच आहे की दर 3 महिन्यांनी जेव्हा व्याजदर इतर गुंतवणुकीच्या योजनांचे वाढवले जातात त्यावेळेस सरकार असं सांगतं की आम्ही ऑलरेडी PPF गुंतवणूक खातेदारकांना खूप जास्त फायदा देतो आणि म्हणून आम्ही त्यांचे व्याजाचे दर काही वाढवणार नाही. आणि म्हणून ही समिती झाल्यानंतर आमचा अनुभव असा आहे की PPF 7.10% व्याजदर हा कायम ठेवला आहे. या व्याजदरापेक्षा इतर ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने गुंतवणुकीमध्ये भांडवल वृद्धी होण्याची शक्यता असली तरीसुद्धा ज्याला ॲसेट ऑलोकेशन म्हणतं किंवा मालमत्तेची विभागणी म्हणतो ती मालमत्तेची विभागणी करताना शेअर्स, कर्ज रोखे, म्युच्युअल फंड्स, सोन्यामध्ये जशी गुंतवणूक असते तशी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक असली पाहिजे आणि सरकारच्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या आजसुद्धा PPF ही सर्वोत्कृष्ट योजना आहे. PPF तुलनेने NPSसुद्धा योजना आहे, पण NPSच्या कटकटी जास्त आहेत आणि NPS 50,000 रुपयाच्या गुंतवणुकीला 1.5 लाखाच्या वर आणखी जो फायदा घेता येत होता तो फायदा जर नवीन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर तो उपयोगी होऊ शकत नाही. नाहीतर PPF 7.10% NPS भांडवल वृद्धी दर हा जवळजवळ 12-13% पडतो. म्हणून नवीन गुंतवणूकदारांनी PPF सुद्धा खातं ठेवावं आणि NPS सुद्धा खातं ठेवावं. NPS खातं 60व्या वर्षी बंद करावं आणि त्यातून ॲन्युटी घ्यायला सुरुवात करावी आणि PPF खातं अगदी वयाच्या 85-90 वर्षापर्यंत जरी ठेवलं तरी चालू शकेल. आणि याबाबतीत आणखी काही माहिती आवश्यक असेल, एखाद्या ठिकाणी बँकेकडून विशेष सहकार्य मिळत नसेल, तर अशा वेळेस संबंधित गुंतवणूकदारांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. विनामूल्य आम्ही त्यांना PPF बाबतीतलं मदत करू, कारण आम्ही गुंतवणूक सल्लागार असलो. शेअर्स म्युच्युअल फंडमध्ये PPF कित्येक पट जास्त भांडवल वृद्धी मिळण्याची शक्यता असली तरीसुद्धा गुंतवणूकदाराचं PPF खातं असावं आणि ते कायम ठेवावं असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत आहे भाऊबीज या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत कुमार मोहिते.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुहासिनी पोपटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकणार आहोत म. दा. देवकाते यांचं सापळा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी.

0: खुश बस टाइम चेक टाइम चेक
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, यादें बड़ी सुहानी होती है, लेकिन कुछ यादें भूल ही जाए तो अच्छा होता है, ऐसे भी आलम होते हैं, इसलिए कभी कभी भूलना भी अच्छा होता है. तो चलिए आज सुनते हैं कुछ भूले बिसरे गीत, पर जिन्हें भुलाना आसान नहीं, क्योंकि ये सुहाने गीत इस तरह से हमारी यादों का हिस्सा बने हैं, ऐसे जैसे के जिंदगी का अटूट हिस्सा हो.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात आता ऐकूया दामन और आग या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे मेरी जंग या चित्रपटामधलं. गीतरचना आनंद बक्षी यांची, ऐकूया किशोर कुमार, जावेद जाफरी आणि एस जानकी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरे अपने या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि मुकेश यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीताने सजवलं आहे सलील चौधरी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ईवेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
2: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात,
3: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
2: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
3: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
2: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
4: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात गरीबों का दाता या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात सुदेश भोसले आणि अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. देवाचे आकाश या कथेचा उत्तरार्ध आज आपण ऐकणार आहोत. आजचा भाग क्रमांक 23. कारगिलच्या युद्धामध्ये अनवरचे वडील शहीद झाले होते. आज अनवरच्या आईचा सत्कार शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. स्टेजवर अनवरची आई बसली होती. पुष्पगुच्छ देऊन गौरवपर भाषण करून मुख्यबाईंनी अनवरच्या आईचा सत्कार केला. त्यांनीही भाषण केलं. त्यांच्या भाषणात म्हणाल्या, माझ्या पतीने कर्तव्यच केलं. ज्या राष्ट्राने आपल्याला जन्म दिला त्या राष्ट्रासाठी ते लढले

मुलांनो, मी तर सैन्यात जाणे शक्य नाही, पण माझा मुलगा अनवर याला मी नक्कीच सैन्यामध्ये पाठवणार आहे आणि त्याला मी हे सांगणार आहे की तू सुद्धा सैनिक हो. आमच्या हातून प्रचंड टाळ्या सुटल्या, डोळे भरून आले. आभार मानताना फडणवीसबाई बोलल्या, आपल्या एका विद्यार्थ्यानं म्हणजे सुमित जोशीनं माझं नाव ऐकून मी दचकलोच. आता माझा उल्लेख बाईंनी कशासाठी केला असावा? बाई पुढे म्हणाल्या, सुमित उभा रा. मी उभा राहिलो. बस आता मी खाली बसलो. या सुमितनं आपल्या प्रश्न उत्तराच्या तासाला विचारलं होतं की बाई, सैनिकाचा धर्म कोणता असतो हो? वेगळ्या धर्माचे लोक आपल्या सैन्यात का घेतात? मला वाटतं सुमितच्या प्रश्नाचं उत्तर त्याला आज मिळालं असावं. या देशावर ज्यांचं निस्सीम प्रेम आहे, आईसारखी भक्ती आहे, तोच भारतीय आहे. हे विसरलेले काही लोक वेडेपणा करतात, त्यांना शहाणं करायला नाईला जाणं आपल्याला लढावं लागतं. नावावरून आडनावावरून देश ठरत नसतो, हृदयातल्या भावनेवरून तुमची ओळख ठरत असते. सुमित, मिळालं का तुझा प्रश्नाचं उत्तर? तुला माझे डोळे भरून आले. अनवरच्या आईची परवानगी घेऊन मी त्याला माझ्या घरी आणले. आई बाबा, दिनेश काका, काकू माझी वाट पाहत होत्या. काकानं मला उचललं आणि माझा पापा घेतला आणि माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ माझं अभिनंदन केलं. अनवरला पण त्यांनी जवळ घेतलं. आईनं मला माझ्या आवडीची बासुंदी केली होती. दोघांनाही दोन वाट्या दिल्या. अनवर सुद्धा खुश झाला. बाबा आणि काका मला म्हणाले, आता डोळे घट्ट मिटा बघू. मी आणि अनवरने डोळे घट्ट मिटले. आता मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाप्रित्यर्थ भेट देणार आहे. अनवरला आणि सुमित तुला सुद्धा बरं का? हां, आता उघडा डोळे. डोळे उघडले, आम्ही थक्कच झालो. कॉम्प्युटर? मी आनंदाने उडालोच. आणि हा दुसरा कॉम्प्युटर? हा आहे अनवरसाठी. मी आईबाबांना बिलगलो आणि अनवरलाही त्यांनी जवळ घेतलं. इतक्या आनंदाचे क्षणी असे डोळे भरून का येतात? हा प्रश्न मी कोणाला विचारू? बाईंना विचारू? नकळत फडणवीस बाईंचा चेहरा माझ्यासमोर आला आणि मी आज कृतार्थ झालो. अनवर माझा मित्र माझ्या वाढदिवसाला आला होता. देवाचे आकाश या कथेचा उत्तरार्ध या ठिकाणी संपला. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता अजिंक्य मी या वाचन मालिकेत. तोपर्यंत नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आनंद बक्षी यांची ही गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत आहे अनोखा रिश्ता या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि हे गीत ऐकूयात असद भोपाली यांचं धमकी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे गणेश यांचं. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं, फारुख कैसर यांची शब्दरचना असलेलं बेवफाई या चित्रपटावरलं, बप्पी लहिरी यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

0: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणितं सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत अभिमान या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहितीच आहे की फ्लोआच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारल्या ज्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकली होती. आणि त्यासोबतच विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण गप्पा मारल्या जे लोक ह्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने जोडले गेले होते, ज्यामध्ये इनर व्हील क्लब असेल अशा व्यक्तींशी सुद्धा आपण गप्पा मारल्या. तर आजच्या भागात सुद्धा अशीच एक फ्लोआ सोबत अगदी सुरुवातीपासून जोडली गेलेली व्यक्ती म्हणजे कौस्तुभ देशपांडे सर, जे कंटेंट डिझायनर आहेत, कंटेंट हेड आहेत आणि फ्लोआचं जे काही क्रिएटिव्ह आहे ते सगळं सुरुवातीपासून ते सांभाळत आलेले आहेत. तर एकूणच त्यांच्याविषयी, फ्लोआविषयी आणि त्यांच्या आणि शैलेश सरांच्या मैत्रीविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की शैलेश सरांनी हा खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आणि ज्यामध्ये सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकण्यासाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्यामध्ये अतिशय माफक दरात आणि अगदी आपल्याला जेव्हा सूट होईल त्यावेळेत आपण हा कोर्स कम्प्लीट करू शकतो अशा पद्धतीची ही कॉन्सेप्ट आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून आपण वेगवेगळ्या लोकांशी यावरती गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांना कसा कसा या सगळ्याचा फायदा होतो आहे याविषयी सुद्धा आपण प्रकाश टाकला. तर आजच्या भागात कौस्तुभ सर आपल्यासोबत आहेत, तर आजचा भाग हा खरंच विशेष होणार आहे यात काही शंका नाही. तर सर, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तुमचं स्वागत करते, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच.
0: तर आधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुमची मास्टरी कशात आहे आणि तुम्ही लहानाचे मोठे कुठे झालात आणि आतापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास कसा होता.
1: येस, सो कोइन्सिडेंटली माझा जन्म नाशिकचा आहे, अशोक स्तंभावरचा. माझी आई नाशिकची आहे आणि माझा जन्म नाशिकचा आहे, पण मी वाढलो संपूर्ण पुण्यात, माझं शालेय शिक्षण कॉलेज सगळं पुण्यात झालं. आणि माझी आई संगीत शिक्षिका आहे आणि मी स्वतः संगीत क्षेत्रात कार्यरत होतो आहे आजही. मी संगीत शिक्षक म्हणून काम करतो आणि शिवाय मी क्रिएटिव्ह फील्ड मध्ये बरंच कार्यरत आहे. मी लहानपणापासून पेंटिंग आणि असं सगळं करत आलेलो आहे. काही काळाने मला ग्राफिक डिझायनिंग मध्ये पण इंटरेस्ट डेव्हलप झाला. मी ग्राफिक डिझायनिंग मध्ये काम करायला लागलो. सो लोगो ब्रँडिंग आणि असं काय काय काय काय. आणि शैलेश लेले जे या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट हेड आहेत, शैलेश आणि मी, आम्ही जवळजवळ 12-13 वर्ष झाली शोजच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांना भेटलो. आणि त्या दिवसापासून आम्ही, आमचं ट्युनिंग इतकं छान जमलं की आम्ही त्या दिवसापासून आज सगळ्यात एकत्र काम करत आलेलो. वेगवेगळ्या प्रकल्पांवर, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर, प्रोग्रॅम्सवर, गाण्याचे कार्यक्रम म्हणा, इव्हेंट्स म्हणा, FLOA सारखी ऍक्टिव्हिटी असेल आणि काही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज असतील याच्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय. आणि आमचं त्या बाबतीत आमचं ट्युनिंग प्रचंड कमालीचं आहे आणि थॉट प्रोसेस जुळते आमची, आमची कामाची पद्धत खूप सिमिलर आहे, त्यामुळे आम्ही एकत्र काम करत आलेलो आहोत.
0: मस्तच. तेच तुम्ही आता उल्लेख केला की गाण्याच्या प्रोग्राम्सचा, तर मला रसिक श्रोत्यांना इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की शैलेश लेले सर उत्तम वाद्य वाजवतात, त्यांना विविध चर्मवाद्य वाजवता येतात आणि आपण त्यांची ओळख फक्त फ्लोआचे फाउंडर अशीच आपल्याला माहितीये, पण त्या पलीकडे सुद्धा त्यांच्या काही इतर कलागुणांवरती सुद्धा प्रकाश टाकणं आपलं कर्तव्य आहे. तर नक्कीच, तुम्ही हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा कधी सुरू केला आणि हे क्रिएटिव्ह काम तुम्ही सांभाळावं ह्या निर्णयापर्यंत कसे आलात?
1: ओके, आम्ही मी जसं म्हटलं तसं आम्ही साधारण 2014-15 पासून मी आणि शैलेश एकत्र काम करतोय. सो तेव्हापासून आमचं हेच गणित आहे की बरेचशा कन्सेप्ट शोजच्या, कल्चरल शोजच्या ह्या शैलेशच्या आहेत आणि त्याचं संपूर्ण क्रिएटिव्ह डिरेक्शन म्हणा किंवा क्रिएटिव्ह काम जे काही असेल, म्हणजे एखादा शो असेल त्याचं लोगो डिझायनिंग असेल किंवा त्याचं जे टायपोग्राफी डिझाईन करतो आपण, ते संबंध तेव्हापासूनच मी करायचो. त्याचं बरंचसं व्हिडिओ एडिटिंग पण मी केलेलं आहे शोजचं. आणि त्याच्यावरनं आम्हाला असं झालं की आपण एखाद्या कायमस्वरूपी प्रोजेक्टवरती जो ग्रो होईल आणि जो शिक्षण क्षेत्रातला असेल त्याच्यावरती आपण काम करू शकतो. आणि बऱ्याच रिसर्च नंतर, बऱ्याच अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या प्रकारचं परदेशी भाषेचं शिक्षण फार लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. म्हणजे परदेशी भाषेचं शिक्षण आहे हे माहिती आहे सगळ्यांना, आता आम्ही शहरात वाढल्याचे आपल्याला बेनिफिट्स असतात काही, पण जे ग्रामीण भागातनं येतात किंवा अगदी शहराच्या बाहेरच्या भागातनं जरी येतात त्यांना सुद्धा ह्या सगळ्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांना पण माहित असतं कुठेतरी भाषा आहे, जर्मन भाषा आहे, वेगळे प्रांत आहेत, वेगळे देश आहेत, तर पण त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे माहीत नसतं. तर जशा अनेक सुविधा या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात, नेऊन तसं हे परदेशी भाषेचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असं आम्हाला कन्सेप्ट एक डोक्यात आली की आपण जसे कार्यक्रम गावोगावी जाऊन करतो आणि त्यांना ते मनोरंजन होतं आणि त्याच्यातनं त्यांचं शिक्षण पण होतं काही अंशी, तसंच हे काहीसं करावं असं डोक्यात होतं. पण त्या दरम्यान आमचं सुरुवातीचं यावरचं वर्किंग काही वेगळं होतं. आम्ही ऍक्च्युली ट्रेनिंग घेऊन आणि असं करणार होतो, पण त्या दरम्यान 2020 मध्ये कोरोना कोविडचं सगळं हल्ला झाला आणि त्याच्यात सगळं ठप्प झालं आणि त्याच्यातनं या ऑनलाईन एज्युकेशनचा जो उगम झाला आम्हाला ते पण मग त्याच्यावरनं पण आम्हाला एक आयडिया आली की हे ऑनलाईन केलं तर मुलं त्यातनं इंटरनेट आणि नवीन जे शिक्षणाच्या पद्धती आहेत ते पण शिकतील, तेही वापरायला ते समर्थ होतील आणि हे जास्त ग्रासरूट लेवलपर्यंत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त गावांपर्यंत हे पोहोचेल. आणि आता बऱ्याचशा अशा संस्था असतात ज्या अशा प्रकारच्या शाळांना इन्फ्रास्ट्रक्चरनी पण मदत करतात. सो आम्हाला माहिती होतं की प्रोजेक्टर्स, कम्प्युटर, लॅपटॉप, काही ठिकाणी सेलफोन, टॅबलेट्स हे शाळांपर्यंत पोहोचलेले आहेत. ही साधनं शाळांपर्यंत पोहोचलेली आहेत बरीचशी. रादर मी म्हणेन की आम्हाला असा अनुभव आला की शहरापेक्षा गावाकडे ही साधनं जास्त लवकर पोहोचतात आणि त्यांनाही जास्त पटकन अव्हेलेबल होतात. अनेक संस्था त्याच्यासाठी कार्यरत आहेत. तर मग आम्हाला आता लक्षात आलं की हे या पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याचा 2018-19 या दोन वर्षांमध्ये त्याचा उगम झाला. मला आठवतंय ना त्यानुसार 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये पहिलं रजिस्ट्रेशन आलं होतं दसऱ्याच्या आसपास आणि त्याच्यानंतर मग थांबलेलं नाहीये ते.
0: तर मला हे तर खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी याच्यातून माझ्या सुद्धा आणि ऐकणाऱ्यांच्या सुद्धा क्लिअर झाल्या. पण मला असं विचारायचंय की एखादी आपली जी बोलीभाषा आहे, मातृभाषा आहे, त्या भाषेमध्ये काम करणं खूप सोपं असतं, पण इतर परकीय भाषांचा कंटेंट जेव्हा डेव्हलप करायची वेळ येते त्यावेळेला नक्कीच ती भाषा आधी आपल्याला व्यवस्थित यायला हवी, अस्खलितपणे यायला हवी, तर त्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट करू शकतो किंवा तो सिलेबस डिझाईन करू शकतो. मग ह्यावेळेला तुम्हाला आधीच या दोन भाषा येत होत्या किंवा हा कंटेंट तयार करण्यासाठी तुम्ही इंग्रजीचा वापर केला आणि मग त्याचं ट्रान्सलेशन केलं गेलं असं काही झालं का? ती प्रोसेस मला थोडी जाणून घ्यायची आहे.
1: ओके, एकदम खरं सांगायचं तर मला ना फ्रेंच येते ना जर्मन येते. माझ्या कुटुंबात काही लोक आहेत जे जर्मनीमध्ये स्थायिक आहेत, त्यांच्याकडनं जे काही जर्मन ऐकलं जातं किंवा माझे काही भावंड आहेत जे जर्मन शिकलेत आणि त्या उच्च पदावरती काम करतायत, त्याच्यातनं थोडस आम्ही प्रेरणा घेतली की त्यांनी माझा एक भाऊ आहे जो पूर्ण शुद्ध मराठी मीडियम मधनं शिकून इंग्लिशचा म्हणजे काहीच गंध नसताना तो मॅक्स म्युलर मधनं त्याच्या 7 लेवल्स पूर्ण केल्या आणि तो अत्यंत चांगल्या मार्गाने त्यांनी त्या 7 लेवल पूर्ण केल्या आणि आज तो एका कंपनीमध्ये प्रचंड मोठ्या पदवीवर कार्यरत आहे फक्त जर्मनच्या जोरावरती. आणि त्याचाच धाकटा भाऊ आहे जो सेम त्यांनी केलं जॅपनीज मध्ये आणि आज तो जपान मध्ये जॉब करतो. दोघेही इंग्लिश शिकलेले नव्हते त्यामुळे आमच्यासमोर माझ्यासमोर हा खूप मोठा आदर्श होता, प्रोत्साहन होतं की त्याच्यासाठी म्हणजे मला जर भाषा शिकवण्याच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असेल, जर तिथे मी वैयक्तिक भाषा शिकवणार नसेल तर मला ती भाषा येणं गरजेचं आहे असं नाही. आणि जर्मन किंवा फ्रेंच बोलण्यासाठी इंग्लिश यावं लागतं हा प्रचंड मोठा गैरसमज माझा स्वतःचा खूप आधीच दूर झालेला होता, त्यामुळे तो इतरांचा दूर करायचा हे एक खूप मोठं ध्येय होतं आमच्यासमोर की अरे बापरे मला इंग्लिशच बोलता येत नाही तर मी जर्मन कधी बोलायचं? तर तुम्हाला जर्मन बोलण्यासाठी इंग्लिश येण्याची गरज नाही, तुम्ही जशी एखादी वेगळी भाषा समजून घेऊ शकता. म्हणजे हे म्हणण्यासारखं झालं की मला बंगाली येण्यासाठी हिंदी येणं गरजेचं आहे, तर असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्ट जेव्हा बंगालमध्ये राहायला सुरुवात करता तुम्ही ऑटोमॅटिकली 3-4 वर्षात बंगाली बोलायला सुरुवात करता असं आहे. तिथे तुम्हाला हिंदीचा बेस लागतो किंवा गुजराती येण्यासाठी मराठी यावं लागतं वगैरे असं काही नाहीये. तुम्ही जिथे तुमच्या कानावर जी भाषा पडायला लागते ती तुम्ही मातृभाषेसारखी उचलता ऑटोमॅटिकली आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं शिकायला लागतं. मी शिकायला चेन्नईला 1 वर्ष होतो आणि मी 4 शब्द तमिळचे मला शिकावेच लागले कारण तिथे ती भाषा बोलतात तर तिथे हिंदी नाही चालत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तिथे मला काही 4 शब्द तमिळचे शिकावेच लागले. तसं जर्मन कुठलीही भाषा शिकायला ती कानावर पडत राहिली आणि त्याचं योग्य पद्धतीने शिक्षण घेत राहिलं तुम्हाला माहीत असलेल्या कुठल्याही भाषा माध्यमातून तरीही तुम्ही ती भाषा शिकू शकता, अगदी अस्खलित शिकू शकता व्यवस्थित. तर हा हे वन लाईनर होतं जेव्हा हे सगळं सुरू केलं. मला वैयक्तिक जर्मन फ्रेंच दोन्ही भाषा येत नाहीत पण मला भाषेची आवड आहे. मी मराठी हिंदी इंग्लिश साहित्य प्रचंड वाचतो, माझं वाचन तगड आहे आजही आणि पूर्वी तर खूप जास्त होतं, त्यामुळे मला भाषा वाचण्यात, भाषा शिकवण्यात आणि या सगळ्या फील्डमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. मला सिलेबस डेव्हलपमेंट किंवा अभ्यासक्रम जो डेव्हलप करता येतो तो मी म्युझिकसाठी माझा मी केलेला आहे, किंवा आता जेव्हा जर्मनसाठी जेव्हा अभ्यासक्रम डेव्हलप करायचा होता तर जर्मनचा अभ्यासक्रम काय असतो हे जरी मला माहीत नसलं तरी साधारण भाषा कशी शिकवली जाते याचा गंध असल्यामुळे ते जे लँग्वेज डेव्हलपर्स होते जे ज्यांनी सिलेबस डिझाईन केला ते मलाच मदतीला घ्यायचे की तू आमच्या बरोबर बस आणि आपण मिळून हे सगळं डेव्हलप करू. तर मी त्यांना म्हणायचो की अभ्यासक्रम तुम्ही डेव्हलप करा, कंटेंट काय पाहिजे तो मी बघतो की कशा पुढे काय असेल, कशा पुढे काय असेल, कुठला टॉपिक असेल, कुठला विषय असेल ते तुम्ही ठरवा. त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आणि ते मुलांना पोचेपर्यंत मुलांना समजेपर्यंत ते कसं दाखवायचं हे माझ्याकडे राहिलं, कारण ते सोप्या भाषेत कसं शिकवायचं हे मला चांगलं माहितीये कारण मी मुलांबरोबर भरपूर काम केलेलं आहे. तर आम्ही जेव्हा इंग्लिश आणि हिंदी मधनं लेसन डेव्हलप केले तर इंग्लिशचे लेसन डेव्हलप केले ते त्या व्यक्तीने स्वतः केले, आदिष्टी भट जिचा इंटरव्ह्यू ऑलरेडी आपल्या इथे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर हिंदी व्हिडिओ जेव्हा डेव्हलप करायची वेळ आली तर त्याचं संपूर्ण हिंदी व्हिडिओचं ट्रान्सलेशन मी इथे बसल्या बसल्या समोर करायचो आणि मग ते त्या व्यक्तीला बोलायला लावायचो आणि की ते परिपूर्ण कळलं पाहिजे, त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. काही काही गोष्टींना इंग्लिश शब्दांना तंतोतंत ट्रान्सलेटेड शब्द हिंदी मराठीत नसतात, मग त्याचे असे काही ट्रान्सलेशन करायचं ज्याच्याने त्याचा अर्थ बदलणार नाही पण कन्सेप्ट मात्र मुलांना कळेल. सो हे बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणता येईल गहन काम होतं,
0: चॅलेंजिंग काम आहे,
1: आम्ही करू शकलो.
0: वा वा वा, म्हणजे खरंच मला तुमच्या दोस्तीला सलाम करावा असं वाटतो की शैलेश सरांनी तुमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याला तुम्ही अगदी खरे उतरलात, अगदी तो विश्वास अगदी सार्थ करून दाखवला. किती छान, म्हणजे हे सगळं ऐकून ना अनेकांना मोटिवेशन मिळणार आहे यात काही शंका नाही.
1: आणि त्याचं एक लॉजिक असं होतं की हे जे काही ऍक्टिव्हिटी आपण करतोय ही आपलीच आहे, ह्याचे नियमही आपण ठरवणार आणि हे किती पसरवायचं हेही आपल्यालाच ठरवायचंय. सो याच्यात काही असं स्टँडर्डायझेशन किंवा असं काही नसतं, तर जे काही करायचं ते आपण आपल्यालाच करायचंय. आपल्याला ऑफकोर्स चार लोकांची मदत घ्यायची ज्यांना यातलं जास्त समजतं, पण शेवटी ही ऍक्टिव्हिटी आपलीच आहे, माझी स्वतःची आहे. ह्या भावनेने ते केल्यामुळे आम्हाला पाहिजे ते एक्सपेरिमेंट करता आलं, आम्हाला पाहिजे तसं त्याच्यामध्ये गोष्टी भरता आल्या. काही ठिकाणी जसं आपण त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो SOP, तसे आम्ही काही डिझाईन करून ठेवले की आता आम्हाला त्याच्यात वैयक्तिक लक्ष न घालता टीम संबंध हे हँडल करते आणि टीम रन करते, आम्ही फक्त फायनल अप्रुव्हल देतो, फायनल चेकिंग करतो. सो हे SOP बनवणं सुद्धा आम्ही पॅरलली सुरू केलं तेव्हा, आणि आता ते इतकं छान सेट झालंय की ते सगळं एक मशीन जसं अख्खं वर्क करतं, त्याच्यात वेगवेगळे पार्ट सगळे वर्क करतात आणि ते एकदम सिंक्रोनाइज चालतं. तसं आता सगळे डिपार्टमेंट वेगळे झालेले आहेत आणि आता त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टीम मेंबर्स आहेत आणि ते सगळे त्यांचं त्यांचं काम करतात.
0: वा, जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाचं फ्लोआ आणि आत्ताचं फ्लोआ अर्थातच खूप मोठं स्वरूप ह्याला प्राप्त झालंय. अनेक विद्यार्थी खूप छान मार्कांनी पास होत आहेत, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हातून वगैरे सत्कार होत आहेत आणि आपण आपल्याच रेडिओच्या माध्यमातून अगदी परदेशात राहणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतलाय, त्यांच्याशी सुद्धा फ्लोआच्या निमित्ताने गप्पा मारल्या. तर हा सगळा वटवृक्ष पसरत असताना काय वाटतं नेमकं की आपण जे सुरू केलं होतं ते एका योग्य ठिकाणी पोहोचतंय हे बघून नेमक्या काय भावना येतात?
1: सगळ्यात पहिले आपण जी गोष्ट करायला खूप घाबरतो किंवा खूप लाजतो ती म्हणजे स्वतःचा अभिमान वाटणं. तर आम्हाला खरंच आमचा तिघांचाही स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो या गोष्टीमध्ये आणि आम्ही ते कबूल करायला किंवा एकमेकांशी शेअर करायला कधीच कासरत नाही की आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं बॅकिंग नसताना, कुठल्याही प्रकारचं फंडिंग नसताना, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा लढून ही ऍक्टिव्हिटी ठेवली चालू. आम्ही नुसती जिवंत नाही, नुसती सर्व्हायवल नाही, तर ती त्या दरम्यान जास्त ग्रो झाली असं आम्हाला वाटतं कारण ऑनलाईन एज्युकेशन होतं. तर कधी कधी आम्ही जेव्हा म्हणजे कामाव्यतिरिक्त कधी आता चहा प्यायला भेटलो किंवा तर कधीतरी आमची एकदम आठवण जागी होती की तुला आठवतंय का तो पहिला स्टुडंट रजिस्टर झाला होता तेव्हा आपण किती सेलिब्रेट केलं होतं की पहिली फी आली आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी आणि आता इथून ते चक्र चालू पडलं, आता याच्यात थांबणं नाही. हे जेव्हा घडलं होतं तर आम्ही कधीतरी खूप याविषयी बोलतो की कसं आपण ते तेव्हा डिझाईन केलं होतं आणि त्याचे आम्ही कसे. सो आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायचा प्रयत्न केलाय की आपण पहिला प्लॅटफॉर्म कधी लॉन्च केला, पहिला विद्यार्थी कधी आला, मग पहिला कोर्स ऑफिशियली, पहिली परीक्षा कधी झाली, जे सर्टिफिकेट सगळे पहिल्या तारखेपासूनचे, असं सगळं आम्ही रेकॉर्ड ठेवायचा प्रयत्न केलाय. बऱ्यापैकी त्याच्यात आम्हाला हे सापडतं आणि हे त्याच्यासाठी ठेवलंय की हे काही कोणाला उत्तर देऊ लागत नाही आम्ही की हे बघा हे आमचा पहिल्या दिवशीचा आणि शेवटच्या शिला. हे सेल्फ मोटिवेशनसाठी आम्ही ठेवलेलं आहे की आपण पहिल्या तारखेपासून ते 2019 ते 2026 म्हणजे 7 वर्षाचा हा प्रवास आपण कसा पूर्ण केला, आपण कुठे आपल्याला काही अडथळे आले, ते आपण कशा पद्धतीने पार केले, ज्या अर्थी ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतच आहे त्या अर्थी त्या अडथळे आम्ही 100% पार केलेले आहेत. म्हणूनच आज ही ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि ती वाढतीये आणि ती लोकांना प्रचंड प्रमाणात आवडतीये आणि लोक त्याला मनापासून कुठल्याही अपेक्षा न ठेवता कितीही मोठ्या पदवीवरचा कितीही मोठा प्रेस्टिजियस माणूस असेल, सरकारी असतील लोक किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अगदी इथपासनं ते लँग्वेज टीचर्स आहेत, मोठमोठे लँग्वेज एक्सपर्ट्स आहेत, हे सगळेजण इतके मनापासून एका शब्दावर की शैलेश तू आम्हाला सांग काय करायचंय, आम्ही तुझ्यासाठी आहोत इथे मदतीला. सो इथपर्यंत लोक जोडण्याचा जो प्रवास आहे तो या दोन लोकांपासून तीन लोकांपासून सुरू झालेला, हे बघताना इतकं स्वतःचा पहिले अभिमान वाटतो, आनंद वाटतो की मुलांसाठी आपण असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकलो. म्हणजे आता आता जेव्हा मुलांचे टेस्टिमोनियल व्हिडिओज किंवा मुलं जर्मनमध्ये फ्रेंचमध्ये बोलतानाचे जे व्हिडिओज आमच्याकडे यायला लागले, म्हणजे फक्त मार्कशीट आणि फक्त सर्टिफिकेट नाही, म्हणजे फक्त परीक्षा दिली एवढंच नाही तर मुलं ऍक्च्युली जर्मन बोलू शकतात, ते अटेम्प्ट करतात, ते निदान प्रयत्न करतायत एकमेकांशी भाष्य करण्याचा जर्मनमध्ये फ्रेंचमध्ये. हा प्रयत्नच इतका अप्रतिम आहे, ही गोष्टच इतकी सुखकारक आहे की हे कोणतरी आज करतंय ज्यांच्यापर्यंत गेल्या काही वर्षांपर्यंत ज्यांच्याकडे माहिती पण नव्हतं की आपण हे करू शकतो किंवा अरे हे आपल्याला परवडेल का आणि आपल्याला जमेल का झेपेल का. तर हा सगळा प्रवास, म्हणजे प्रवास फक्त कंपनी ग्रो होण्याचा किंवा असं नसतो तर प्रवास जगावरती काय त्याचा इम्पॅक्ट पडतोय हाही एक खूप मोठा प्रवास असतो आणि तो इम्पॅक्ट खूप ग्रो होत चाललाय जेणेकरून कंपनी ऑटोमॅटिकली ग्रो होणार.
0: मस्त मस्त, खूपच छान. तर भविष्यात आपण फ्लोआला कुठे बघता?
1: भविष्यात फ्लोआचं, माझं फ्लोआचं एक स्वप्न आहे वैयक्तिक की जसं मी भारतात राहून परदेशी भाषा इथे शिकवतोय तसं मला फ्लोआ अंतर्गत परदेशात जाऊन मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्यांना परदेशी भाषा म्हणून शिकवायच्या. कारण मी आतापर्यंत कधीच असं ऐकलं नाही की मराठी भाषा परदेशी भाषा म्हणून कशी काय शिकवली जाईल, त्याचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट मी कधी कुठे ऐकला नाही बनलेला किंवा त्याचा काही सिलेबस असेल. आपल्याकडे आपण म्हणजे आपल्याकडे मराठी ही लहानपणापासून शिकवलं जातं, मराठी भाषा शिकवली जाते, त्याचं व्याकरण शिकवलं जातं, पण मी मराठी हे मराठीतनच शिकलो. पण मराठी भाषा मला जर्मनमधनं शिकवायची वेळ आली, जसं आता मी जर्मन मराठीतनं शिकवतो तसं मराठीचं जर्मनमधनं शिकवायची वेळ आली किंवा संस्कृत जर्मनमधनं शिकवायची वेळ आली, हिंदी असेल, तमिळ असेल, खूप जुन्या जुन्या ज्याला आपण क्लासिकल लँग्वेजेस म्हणतो अशा भारतात आहेत. आता मराठी इज अ क्लासिकल लँग्वेज, अभिजात भाषा आहे, तर अशा काही भाषा परदेशात जाऊन शिकवाव्या हे एफएलओचं स्वप्न मी बाळगतोय स्वतः आणि हे युनानिमस आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की येस, परदेशी भाषा भारतात आणणं जसं महत्वाचं आहे तसं भारतीय भाषा परदेशात नेणं आणि तिथे त्या रुजू करणं आणि तिथे त्या डेव्हलप करणं आणि तिथल्या लोकांनी त्या शिकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझे एक मामा जर्मनीला राहतात, ते तिथे स्थायी झाले आणि त्यांचा मुलगा आहे जो अस्खलित हिंदी शिकला तिथे राहून आणि तो आमच्याशी इथे आल्यावर तो त्याच्याशी हिंदीत बोलतो आणि आपण काय हिंदी बोलू आपल्याला लाज वाटेल असा हिंदी तो शुद्ध हिंदीमध्ये आमच्याशी बोलतो. सो हे सुद्धा माझ्यासमोर एक खूप मोठं मोटिवेशन होतं आणि मी हे त्याला पण सांगितलं होतं की एक दिवस येईल की तू जर्मनीमध्ये हिंदीचे क्लासेस उघडलेले किंवा मराठीचे क्लासेस एफएलओए कडनं उघडलेले तू बघशील आणि तो आमच्यासाठी सर्वोच्च बिंदू असेल या कंपनीचा.
0: सर, आय मस्ट से की तुमच्या ह्या वाक्याने तुम्ही अनेक रसिक श्रोत्यांची मनं आज जिंकून घेतलेली आहे. प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक मराठी माणसाला हे वाक्य ऐकून अभिमान वाटला असेल आणि सगळ्यांनी मनोमन तुम्हाला सदिच्छा दिल्या असतील हे नक्की की लवकरात लवकर फ्लोआचं काम अगदी साता समुद्रापार जाऊन पोहोचव आणि अगदी आपली मराठी आणि संस्कृत भाषा तिथल्या सुद्धा सगळ्या नागरिकांनी आवडीने शिको. अगदीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि इतके छान विचार आणि इतकं आपल्या म्हणजे नसानसात भिनलेलं असणं म्हणजे काय असतं ना ते आता मला तुमच्याशी बोलून लक्षात येतंय की तुम्ही किती स्वतःला झोकून दिलंय, वाहून घेतलंय ह्या सगळ्या कार्यासाठी. तर खरोखरच खूप छान वाटलंय. आजच्या गप्पा ह्या छान होणारच होत्या खरं तर आणि त्या तशाच पद्धतीने सुरू आहेत, पण मला कुठेतरी वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. तर जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काय सल्ला द्यावा असं वाटतो?
1: जाता जाता मी सगळ्यांना एवढंच सांगेन की कुठलीही तुम्हाला आवडीची, परदेशी असेल, भारतीय असेल, कुठलीही एक भाषा, एक कला आणि एक स्पोर्ट हे नक्की शिका. ते कायम उपयोगाला येतं, त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. एक भाषा, एक कला, एक स्पोर्ट म्हणजे एक क्रीडा हे तुम्ही प्रत्येकाने शिकलंच पाहिजे आपण, आणि ते कधीच वाया जात नाही. ते भले तुम्ही पुढे कंटिन्यू करा नका करू, ते किती काळ करायचं का ते हॉबी सारखं म्हणून ठेवायचं, आठवड्यातनं एकदा करा, महिन्यातनं एकदा करा, जे काही तुम्हाला करायचं ते, पण हे तुम्ही नक्की करत राहा आणि ह्याचा प्रचंड उपयोग होतो. दोन भाषा, आपण मुळातच भारतीय लोक हे मल्टी लिंग्विस्ट ज्याला म्हणतो, जास्त एकपेक्षा जास्त भाषा मुळातच आपल्याला येतच असतात, कारण आपल्या देशामध्ये एवढ्या सगळ्या भाषा आहेतच, जे संमिश्रण त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. तर आपण म्हणूच शकत नाही की मी शुद्ध मराठी बोलतो, शुद्ध हिंदी बोलतो, बरेचसे शब्द ऑलरेडी मिक्स झालेले आहेत. तर हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे. आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलेलो जिथे भाषा सौंदर्य इतकं कमाल आहे की आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. तर भारतीय भाषा शिका, परदेशी भाषा शिका. भारतीय लोकांना असं म्हणतात की भारतीय लोकांना परदेशी भाषा शिकणं सोपं जातं, कारण मुळातच आपण अनेक भाषांमधल्या व्यक्तींशी एकत्र डील करत असतो दैनंदिन आयुष्यात. कोणतरी आपल्या समोर येतो जो इंग्लिश बोलत असतो, कोणी हिंदी बोलत असतं, कोणी तोडकं मोडकं हिंदी मराठी बोलत असतं, पण तो प्रयत्न करत असतो. तर जो दुसऱ्या भाषेत तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न करतो, त्याची मूळ एक भाषा कुठेतरी पक्की असणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तसंच आपण कुठली तरी एक भाषा अगदी प्रोफेशनल लेवलला नाही, पण आनंद म्हणून किंवा समजून घेण्यासाठी नवीन काहीतरी शिकतोय म्हणून एक भाषा, एक कला आणि एक क्रीडा ही आपण शिकलीच पाहिजे प्रत्येकाने.
0: वा मस्त, खूप छान. आणि एकूणच आपल्या अशी गप्पा मारून खूप छान वाटलं. हा सगळा प्रवास तुम्ही अगदी सुरुवातीपासून पाहत आलेले आहात, त्यामुळे आजच्या गप्पा ह्या इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नव्हती. तर अशीच उत्तरोत्तर प्रगती फ्लोआची होत राहो अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला देते. पुन्हा काही वर्षानंतर सुद्धा मी रेडिओ विश्वासची आरजे असेन आणि तुम्ही मला तिकडनं परदेशातून सांगत असाल की आता इकडच्या लोकांचे इंटरव्ह्यू शोधा तू घे आणि त्यांना कसं वाटतंय मराठी भाषा शिकून.
1: मलाही काही डाऊट नाही, हे घडेल याच्यात मलाही काही डाऊट नाही.
0: येस येस. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या फ्लोआचे कंटेंट डिझायनर आणि क्रिएटिव्ह हेड कौस्तुभ देशपांडे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चमत्कार या चित्रपटावरलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं आणि हे गीत आहे चमत्कार या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा सर्वात दैदिप्यमान सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी.

वारी म्हणजे केवळ एक पायी प्रवास नाही, तर तो भक्ती, शक्ती आणि अथांग आनंदाचा एक महासागर आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता लाखो भाविक ज्ञानबा तुकारामाचा गजर करत मैलोन मैल चालत राहतात. आणि तो म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या या खऱ्या भक्तांच्या भेटीला, मदतीला अवतरत असतो. अशा या वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. आजचा पहिला भाग, कायेने सेवा वाचेने विठ्ठल, कायेने सेवा वाचेने विठ्ठल संत सेना महाराज. शेंडी आणि दाढी राखोनी आवडी, कई काळाची शेंडी उपटू आम्ही. पंढरीच्या विठुरायाचे रूप डोळ्यात साठवून संसारातील कर्तव्य पार पाडत असतानाही अध्यात्माचे सर्वोच्च शिखर गाठता येते आणि याचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे संत सेना महाराज. शब्दा वाचुनी कळे ते गुज, शब्दा वाचुनी कळे ते गुज, कर्मा वाचुनी दिसे ते रूप. या न्यायाने आपल्या परंपरागत व्यवसायालाच ईश्वराची सेवा मानणारे सेना महाराज वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी तारा आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी आणि त्यांच्या अथांग भक्तीसाठी प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांचे रूप घेऊन राजाची सेवा करावी लागली होती. संत सेना महाराज यांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा 14व्या शतकाच्या सुरुवातीला झाला. त्यांच्या जन्मस्थानाबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद असले तरी त्यांचे कार्य आणि त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे अविभाज्य असे अंग आहे. सेना महाराज जातीने न्हावी केस कर्तन करणारे, त्यांनी आपल्या कर्मालाच विठ्ठल भक्तीचे साधन बनवले. पुढे ते बांधवगडच्या राजाच्या दरबारात वैयक्तिक केश कर्तनकार म्हणून रुजू झाले. राजाची सेवा करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य, पण त्यांच्या मनात मात्र नेहमी पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण. आपल्या व्यवसायातील साधनाचा वापर त्यांनी अध्यात्मात कसा केला हे त्यांच्याच एका प्रसिद्ध अभंगातून दिसते. आम्ही न्हावी भले सेना नामे गा विदुले, विवेक दर्पण हाती वैराग्य चूर्णा करीती, शांती उदक सिंचन निवृत्ती अधोमुख जाण, शब्दाचे कातर कातरी काम क्रोध उपटी हरी. अर्थात आमच्या हातात विवेक नावाचा आरसा आहे, आम्ही वैराग्याचे चूर्ण लावतो, शांतीच्या पाण्याने सिंचन करतो आणि काम क्रोध मुळासकट उपटून टाकतो. अहो, एकदा प्रत्यक्ष माऊलीला हातात वस्तारा आणि कात्री घ्यावी लागली होती. ती का तर सांगते हो. एकदा सेना महाराज सकाळी विठ्ठल पूजेत आणि घरी आलेल्या संतांच्या सेवेत दंग झाले आणि ते राजाच्या सेवेची वेळ विसरले. दुसरीकडे तापट स्वभावाचा राजा दरबारात त्यांची वाट पाहून संतप्त झाला आणि त्याने सैनिकांना सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. भक्तांची ही अडचण पाहून पंढरीचा पांडुरंग व्याकुळ झाला. देवाने स्वतः सेना न्हावीचे रूप घेतले, हातात साहित्याची पेटी घेतली आणि ते राजाच्या राजवाड्यात पोहोचले. भगवंताच्या कोमल आणि दिव्य स्पर्शाने राजाचा सर्व राग क्षणात गायब झाला. जेव्हा देवाने राजासमोर आरसा धरला तेव्हा आरशामध्ये आणि तेलाच्या वाटीत राजाला सेना महाराजांच्या ऐवजी साक्षात चतुर्भुज घनश्याम विठ्ठलाचे रूप दिसले. देवाने राजांची सेवा पूर्ण केली आणि राजाने दिलेले सोन्याचे नाणे सेना महाराजांच्या घरात ठेवून विठ्ठल अंतर्धान पावला. नंतर जेव्हा सेना महाराज भीतभीत राजाच्या दरबारात गेले तेव्हा राजा
सिंहासनावर उठून थेट त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, सेना महाराज, तुम्ही साक्षात ईश्वराचे रूप आहात. आज सकाळी तुम्ही मला जे दिव्य दर्शन दिले त्याने माझे जीवन धन्य धन्य झाले. सेना महाराजांना तात्काळ उमगलं. आपल्या कर्तव्याची रास दाखण्यासाठी साक्षात विठू माऊलीला हातात वस्तारा आणि कात्री धरावी लागली आणि हे समजताच सेना महाराजांच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू वाहू लागले. हो श्रोत्यांना, राजालाही सत्य ते समजले आणि तो आपला अहंकार सोडून सेना महाराजांचा परम शिष्य आणि वारकरी बनला. संत सेना महाराजांचे हे चरित्र आपल्याला हेच शिकवतं, बाह्य वेषांतर करून किंवा संसार सोडून जंगलात गेल्याने देव मिळत नाही, तर देव असतो आपण करत असलेल्या प्रामाणिक कर्मात आणि आपल्या निस्सीम भक्तीत. जोपर्यंत मन शुद्ध नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती नाही. आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठल चरणे आणि समाज प्रबोधनात घालवून संत सेना महाराजांनी मध्य प्रदेशातील बांधवगड येथे समाधी घेतली. आज बांधवगड येथे त्यांचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी आषाढी वारीला त्यांच्या पालखीचा आणि त्यांच्या नावाचा जयघोष अवघ्या पंढरीत दुमदुमतो. चला तर मग संत सेना महाराजांच्या या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या श्रेष्ठ कर्मयोगाला वंदन करूया आणि म्हणूया, संत शिरोमणी सेना महाराज की जय.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया अभिजीत आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत.

0: इंडियन चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं आनंदराज आनंद.
1: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात इंतकाम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ऐतबार या चित्रपटामधलं गीत शब्दरचना हसन कमाल यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
4: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
3: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. इलाका चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: था दिल मेरा कुचल कुचल गया। चांद रात तुम हो साथ क्या करे अजी अब तो दिल मचल मचल गया।
1: दिल का एक बार क्या क्या करोगे जी कल जो ये बदल बदल गया।
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं।
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
2: काय सांगतो?
3: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास
1: टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर. रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते प्रमोद पुराणिक. रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादर करते भूपाल देशमुख. रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या प्रांजली अफळे. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त निलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: श्रीराम समर्थ श्रीराम। मनोबोध,
0: मनाचे श्लोक
1: क्रमांक 105।

श्रोते हो, मनाला आवरण्यासाठी, मन शुद्ध शांत राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी काय करावं, त्याचा उपाय समर्थ रामदास स्वामी या श्लोकात आपल्याला सांगतायत. अर्जुनासारख्या महारथीलाही मन आवरणं कठीण वाटलं, तिथे आपली काय योग्यता, हे कसं जमणार आपल्याला? पण म्हणून त्या भांगडीतच न पडलेलं चांगलं असं आपल्याला, म्हणजे आपल्या सामान्य माणसाला वाटतं. पण असं वाटता कामा नये हा. म्हणून तर संतजन आपल्याला साधेल असा मार्ग दाखवत असतात, उपाय सुचवत असतात. योग्यता ही काही आकाशातून पडणारी किंवा अचानक सापडणारी गोष्ट नाही, क्रमाक्रमाने पायरी पायरीने काही आकाशातून पडणारी किंवा अचानक सापडणारी गोष्ट नाही, क्रमाक्रमाने पायरी पायरीने प्रयत्नपूर्वक त्या त्या कामासाठी योग्यता प्राप्त करून घेता येते. श्रोते हो, आजच्या काळात अगदी लहानपणापासून आपण आपल्या मुलांना शिकवतो, शाळेत जाण्याच्या आधीची तयारी करून घेतो. आजकाल तर अगदी नर्सरीत प्रवेश, म्हणजे ऍडमिशन घ्यायची असेल तर त्या छोट्या मुलाचा इंटरव्ह्यू देखील घेतात, त्याची पात्रता तपासतात, त्याची योग्यता पाहतात. म्हणून तर आई वडील हळूहळू त्याची तयारी करतात. त्याच धर्तीवर आपल्यालाही जे जे कार्य करायचं आहे त्याची प्रयत्नपूर्वक तयारी करावी लागते. व्यवहारामध्ये वागताना आजूबाजूच्या परिस्थितीचा, सभोवताच्या लोकांचा, स्वभावाचा, वेळेचा असा क्रमाक्रमाने सगळा विचार करावा लागतो. शरीराला मनाला लागलेल्या सवयी, काय हवं काय नको याचा बारकाईने विचार करायचा, नको असलेलं टाळलं पाहिजे, जे जे हवं ते हळूहळू मिळवत गेलं पाहिजे. खूप भूक लागली म्हणून गरम खिचडीत, पानात वाढलेल्या गरम खिचडीत मध्येच हात घालून मोठा घास घेणं योग्य नसतं. बोट भासतात आणि जीभही भासते, त्यामुळे पानात वाढलेली खिचडी कडेकडेने लहान घास करूनच खाण्यास शहाणपण आहे. त्यामुळे याच धर्तीवर आपल्याला काय करायचं आहे एकदा निश्चित झालं की ते कसं करायचं, कुठे करायचं, किती करायचं, केव्हा करावं याचं तारतम्य ठेवावं लागतं. हे तारतम्य म्हणजेच विवेक. कंटाळा, आळस,

0: हा जसा चांगला नाही तसा अतिउत्साही चांगला नाही हा. कृती करण्याआधी आपली परिस्थिती प्रकृती पाहून ठरवावं लागतं. दुसऱ्याचं पाहून तसं वागून चालत नाही. माणूस आपल्याकडे म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे ना, म्हणून तर आपल्याकडे मन प्रचलित आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. सर्वच दृष्टीने प्रयत्न, स्वतःचा विचार करावा. कितीही ताण लागली तरी पाणी घोटाघोटानेच प्यावं लागतं. हे सर्व लक्षात ठेवून वागायचं म्हणजे विवेक. आपल्याला जे जे चांगलं वाटतं ते ते चांगलं, श्रेष्ठ, शुद्ध, पवित्र आणि आपल्या वर्तनात आलं पाहिजे. सर्व देखाव्यासाठी नव्हे तर स्वभाव म्हणून आपल्या वर्तनातून आचरणातून दिसायला हवं. यासाठी समर्थ म्हणतात शुद्ध क्रिया धरावी. माणसाने चांगलं होण्याचा मानसिकपणे प्रामाणिकपणे आग्रह धरला तर माणूस अधिक प्रगत उन्नत होतो. माणसाजवळ सुप्त असं अलौकिक सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य आहे. त्याचा त्याला शोध लागला, योग्य वापर करता आला तर नराचा नारायण होईल. आणि अशी उदाहरणं आपण आपल्या सभोवती समाजात पाहतो. सामान्य वाटणारी माणसेही असामान्य कर्तृत्व करून दाखवतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, आपल्याला सांगतात की प्रयत्नपूर्वक आपल्यात बदल करावा. विवेक ये क्रिया आपुली पालटावी. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।
4: सर,

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा या कार्यक्रमात. आज ऐकूया एक हृदयस्पर्शी कथा, हार.
1: मॅनेजर साहेब, तुम्ही इकडे कसे?
2: इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं.
1: इन्स्पेक्टर साहेब, अहो आमच्या मॉलमध्ये चोरी झाली.
2: मॉलचे मॅनेजर म्हणत.
1: मॅनेजर साहेब, अहो फोन केला असतं तरी चाललं असतं.
2: बरं, काळजी करू नका, मी लगेच आमची टीम पाठवतो.
1: नको साहेब, मी चोराला घेऊनच आलोय.
2: आज तो चोर
1: एका दाढी आणि केस वाढलेल्या 70 माणसाकडे बोट दाखवत मॅनेजर साहेब म्हणाले, काय रे, काय नाव तुझं, काय चोरलंस?
2: इन्स्पेक्टर साहेबांनी चढ्या आवाजात विचारलं.
1: साहेब, मी सदानंद. असे म्हणत चोराने एक जुनी कापडी पिशवी साहेबांना दिली. साहेबांनी पिशवी टेबलावर रिकामी केली. पिशवीतून एक फुलांचा हार अगदी कोमेजलेला, तसेच दोन पाकिटं निघाली, बटाट्याचे वेफर्स आणि खारे शेंगदाणे. दोघांची मिळून किंमत होती जेमतेम 50 रुपये. सदानंद, याद राख, परत चोरी करू नकोस, असा सज्जड जम इन्स्पेक्टर साहेबांनी दिला. ती दोन पाकिटं आणि हार त्याच्या पिशवीत परत टाकून ते म्हणाले, केस सॉल्व झाली, चला आता आपण कडक चहा पिऊया. साहेबांनी चोरालाही चहा दिला. सदानंद, भूक लागली म्हणून चोरी केलीस का रे तू?
2: इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज नरम होता.
1: साहेब, भूकेसाठी नाही, खूप आवडतं म्हणून, पण मला नाही, त्याला, आमच्या राज. मी त्याला हे रोज देतो. आज मला काही काम मिळालं नाही, त्यामुळे पैसे नव्हते, म्हणून मी नाईलाजाने चोरी केली. कोण हा राज?
2: आमच्या वस्तीतला.
1: आई बाप नसलेला लहान मुलगा. माझ्या मुलासारखा दिसतो म्हणून मीच त्याला माझ्या मुलाचं नाव दिलं. मॅनेजर साहेबांनी 100 रुपये सदानंदला देऊ केले, पण त्याने स्पष्ट नकार देत एक विनंती केली. साहेब, मला रोज वेफर्स आणि शेंगदाण्याचे पाकिट देत जा. एखाद्या दिवशी पैसे नसले तर मी तुम्हाला सांगून ते घेईन, पण चोरी करणार नाही, आणि त्या बदल्यात तुम्ही सांगाल ते काम करेन. सदा, उद्यापासून आमचा मॉल झाडून पुसून स्वच्छ करत जा, म्हणजे तुला तुझ्या कामाचे चांगले पैसे मिळतील. हो साहेब. असे म्हणताना त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आज एका चोराला कोणतीही शिक्षा न करताच आणि वर चहा पाजून इन्स्पेक्टर साहेबांनी सोडून दिलं होतं. मॅनेजर साहेब, केवळ 50 रुपयांचा माल आणि तुम्ही स्वतः इथे आलात?
2: साहेब, सदानंदने आमच्या मोठ्या मालकांच्या फोटोवर

0: त्यांचा फोटोही स्वच्छ पुसला आणि हार फोटोला न घालता बाजूला अगदी व्यवस्थित ठेवला. फोटोला का नाही घातला सर? मॅनेजर साहेबांनी विचारलं. सदानंद नम्रपणे म्हणाला, साहेब, हार घातल्याने फोटो झाकला जातो. मॅनेजर साहेबांनी सदानंदला 200 रुपये देऊ केले, पण ते न घेता त्याने फक्त वेफर्स आणि शेंगदाण्याचे पाकिट घेतले. साहेब, कधी माझी तब्येत बरी नसली आणि मी काम करू शकलो नाही, तरी त्या दिवशी मला माझ्या राजसाठी हे पाकिट देत जा, ही माझी नम्र विनंती आहे. सदानंद, बेटा विनंती काय करतोस? अवश्य नाही. गोड बोलणं, नम्रता आणि नीट नेटकं काम यामुळे सदानंदने सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं आणि सर्वजण आता त्याला सदाकाका म्हणू लागले. आज सदाकाकांनी हाफ पांढऱ्या बाह्यांचा शर्ट आणि पांढरा पायजमा घातला होता, कपाळावर लाल गंध लावलं होतं. काम आटोपून त्यांनी नेहमीप्रमाणे वेफर्स आणि शेंगदाण्याचं पाकिट घेतलं आणि ते काउंटरपाशी पोहोचले. काहीतरी आठवलं म्हणून ते परत फिरले आणि रावळगाव कंपनीचे 4 चॉकलेट घेऊन ते परतले. आज मी हे चॉकलेट पण घेतलं तर चालेल का? त्यांनी संकोचून विचारलं. सदा काका, अहो हा मॉल तुमचाच आहे, अवश्य घ्या आणि यापुढे अशी परवानगी मागण्याची अजिबात गरज नाही, कॅशियर म्हणाले. सदा काका गहिवरले. सदा काका, एक विचारू?
1: विचार साहेब.
0: प्रसन्न मुद्रेने ते म्हणाले, काका आज चॉकलेट घेतले काही विशेष?
1: हो साहेब,
0: आज माझ्या राजचा वाढदिवस आहे म्हणून. मॅनेजर साहेब, मॉल अगदी चकचकीत ठेवलात. अनेक दिवसांनी मॉलमध्ये आलेल्या छोट्या साहेबांनी प्रशंसा केली. इतका छान हार पण फोटोवर नाही तर बाजूला? छोट्या साहेबांनी विस्मयाने विचारलं. विचारांच्या तंद्रीत सदा काका पुढे सरकले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा असे म्हणत वेफर्स, शेंगदाण्याचे पाकिट आणि चॉकलेट त्यांनी पुढे केले. छोटे साहेब गोंधळले, काय करतात, कोण तुम्ही, काय चाललं हे? असे बोलता बोलता ते थांबले. 2-3 क्षण ते सदाकाकांकडे एकटक पाहत होते आणि त्यानंतर सदाकाकांच्या हातातील वस्तू आनंदाने स्वीकारत छोट्या साहेबांनी सदाकाकांचे पाय धरले आणि बाबा असे म्हणत त्यांना घट्ट मिठी मारली. हे माझे बाबा आहेत, हे माझे बाबा आहेत असे सगळ्यांना सांगताना छोटे साहेब आनंदाश्रू आवरू शकले नाहीत. मॉलमधील कर्मचारीच नाही तर ग्राहक सुद्धा क्षणभर अवाक झाले. सदा काकांनी त्या दिवशी फोटोवरील हार का काढला आणि त्यानंतर ते हार फोटोवर न घालता बाजूला का ठेवत होते हे आता मॅनेजर साहेबांना समजलं होतं. हा बाह्यांचा शर्ट घातल्याने सदा काकांच्या उजव्या हातावर गोंदलेलं सदानंद हे शब्द पाहून राजने वडिलांना ओळखलं होतं. राज 10 वर्षांचा असताना आईबाबांबरोबर गोव्यात गेला होता. आलोच मी असं सांगून बाबा समुद्रात उतरले, ते परत आलेच नाहीत. खूप शोध घेतला पण यश आलं नाही. आई मला सांगायची की बाबा रोज तुझ्यासाठी तुला खूप आवडणारे बटाट्याचे वेफर्स आणि खारे शेंगदाणे आणायचे आणि तुझ्या वाढदिवसाला रावळगाव चॉकलेट न विसरता आणायचे. तुम्ही कुठेतरी सुखरूप असाल आणि एक दिवस नक्की परत याल अशी आईला आशा होती आणि त्या आशेवरच तिने मोठ्या कष्टाने मला घडवलं. नशिबानेही साथ दिली. मी आधी लहानसं दुकान टाकलं आणि नंतर एक एक करत 3 मॉल सुरू केले. तुमची वाट पाहतच आई गेली, पण जाताना तिने मला सांगितलं होतं तुझ्या बाबांच्या उजव्या हातावर त्यांचं नाव गोंदलेलं आहे, तेही विशिष्ट प्रकारे, सदानंद. बरं झालं मी आज या मॉलमध्ये आलो, बाबांच्या फोटोवरील हारबद्दल विचारलं आणि 2 मिनिट तिथेच थांबलो. नाहीतर स्वतःच्या मुलाच्या मॉलमध्ये माझे बाबा साफसफाई करत राहिले असते आणि मी त्यांच्या सहवासात नाही तर फक्त आठवणीत रमलो असतो. त्यांची नव्हे तर त्यांच्या फोटोची पूजा करत बरे झाले आलो मी इथवरी, सत्य झाले वचन आईचे खरोखरी.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं आणि हे गीत

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मशरूह सुलतानपुरी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत फैसला या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं असद भूपाले यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: देवता या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करीत असतो. आज सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे, कारण एका श्रोत्याने या संबंधीची माहिती सांगा असा प्रश्न पाठवला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आणि त्याद्वारे बाकी इतरांना सुद्धा या योजनेसंबंधित थोडक्यात काय करायचं हे सांगणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून आजचा विषय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा घेतलेला आहे. परंतु सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी एवढं मोठं नाव वापरलं तर ते समजणं कठीण होतं, म्हणून थोडक्यात आपण PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असा शब्द वापरून या संबंधीच्या काही थोडक्यात आकडेवारी म्हणण्यापेक्षा काय करायला पाहिजे गुंतवणूकदारांनी हे सांगू. एक काळ PPF ही अत्यंत चांगली गुंतवणूक होती आणि पुढेही राहणार आहे, परंतु ह्या गुंतवणुकीच्या बाबत सरकारने जो महत्त्वाचा बदल केला तो बदल अनेकांना अजून माहिती नाही. सरकारने काय केलं तर रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकारी श्यामला गोपीनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. त्या कमिटीने 3 महिनेसुद्धा घेतले नाही, 1 महिन्याच्या आत ताबडतोब त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार सरकारी योजनांच्या गुंतवणुकीवरच्या व्याजाचे दर हे दर 3 महिन्यांनी निश्चित केले जातील आणि ते दर सरकारी कर्जरोख्यांचं जो उत्पन्न दर आहे, 10 वर्षाच्या सरकारी कर्जरोख्यांचं जो उत्पन्न दर आहे त्या उत्पन्न दराशी निगडीत राहतील. आता हे उत्पन्न दर कसे ठरतात, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी यावरून व्याजाचे दर ठरतात. व्याजाचे दर म्हणजे शेवटी काय, पैशासाठी आपण मोजलेली किंमत. आणि जसं सर्वसामान्य व्यक्तीला पैसे किंवा कर्ज घ्यावं लागतं तसं सरकारला सुद्धा कर्ज घ्यावं लागतं आणि ह्या सरकारच्या ज्या गुंतवणूक योजना आहेत त्या म्हणजे आपण सरकारला दिलेलं कर्ज. मग त्यामध्ये अनेक प्रकार आहेत गुंतवणुकीचे, परंतु त्यातला सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे PPF. PPF ही लोकसभेमध्ये कायदा पास झालेली गुंतवणूक आहे. हा कायदा आणताना सरकारचा मुख्य उद्देश असा होता की खाजगी क्षेत्रातल्या लोकांना रिटायरमेंटची तरतूद करण्यासाठी म्हणून योजना आहे PPF. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अनेक जे कर्मचारी आहे, छोटे व्यावसायिक आहे, त्यांच्या निवृत्तीनंतरचं काय, आणि म्हणून PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना अस्तित्वात आली. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही योजना ज्यांच्यासाठी आणली त्यांनी उपयोग केला नाही जास्त, परंतु ज्यांनी याचा डबल फायदा घ्यायला नको होता असे सरकारी क्षेत्रातले कर्मचारी, त्यांनी PPF सुद्धा पैसे भरायचे आणि PPF त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या पगारातून चालूच असायचं, असा डबल बेनिफिट त्यांना घेता आला. मात्र आता इन्कम टॅक्समध्ये बदल झाल्यामुळे आणि जवळजवळ 85-90% प्राप्तिकर दाते नव्या प्रणालीमध्ये इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायला लागल्यामुळे आता PPF टॅक्स सेव्हिंग घेण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे PPF आजसुद्धा चांगली गुंतवणूक आहे. त्यावरती मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त आहे, व्याजाची परतफेड गुंतवणूक होते आणि त्या गुंतवणुकीवरती जे पैसे वाढतात ते सुद्धा पूर्णपणे करमुक्त म्हणून वाढतात. त्यामुळे आजसुद्धा PPF ही चांगली योजना आहे. परंतु दुर्दैवाने तिचे नियम खूप किचकट बनवून ठेवले आहेत. म्हणजे 15 वर्ष झाल्यानंतर गुंतवणूकदाराने मला हे आणखी 5 वर्ष खातं चालू ठेवायचं आहे असा फॉर्म बँकेत भरून द्यावा लागतो. तो फॉर्म 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जो 1 वर्षाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये सुद्धा देता येतो. पण शक्यतो 15 वर्ष पूर्ण झाल्या लगेच जर तो फॉर्म भरून दिला तर ते जास्त चांगलं ठरतं. आणि मग एकदा फॉर्म भरून दिला की 15 वर्षाचं जे खातं आहे ते आणखी पुढच्या 5 वर्षासाठी म्हणून ते कायम ठेवता येतं. मग पुन्हा या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी गुंतवणूक करायची ठरली 1.5 लाख रुपये तर दरवर्षी 1.5 लाख रुपयेसुद्धा गुंतवणूक करता येते. अशा पद्धतीने 5-5 वर्षाचा कालावधी विचारात घेऊन 15 वर्षाचं PPF खातं हे तुम्ही 40-50 वर्षसुद्धा चालू ठेवू शकता. परंतु दुर्दैवाने बँकेमधल्या कर्मचाऱ्यांना याविषयीचं पूर्ण ज्ञान नसतं आणि त्यामुळे 15 वर्ष झाले तुम्ही खातं बंद केलं पाहिजे असं हे कर्मचारी त्या खातेधारकाला सांगतात. अशा वेळेस काही जर अडचणी आल्या तर PPF त्या खातेधारकांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांनाही योग्य मार्गदर्शन करू आणि ज्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना या विषयाचं ज्ञान नसेल त्यांना सुद्धा हे समजून सांगू. आणि हा अनुभव आम्हाला स्वतःला आला. 15 वर्षाचं खातं हे पूर्ण झाल्यानंतर वर्षभराच्या आत फॉर्म भरून द्यायचा असतो. त्यानुसार 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 16व्या वर्षी परत 1.5 लाख रुपये भरले. ते 1.5 लाख रुपये खात्यातून जमा झाले आणि नंतर फक्त बँकेचं नाव नाही सांगणार, त्या बँकेने नंतर 15 दिवसांनी कळवलं की तुमचं खातं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे तुमचे 1.5 लाख रुपये खात्यात भरता येत नाही आणि म्हणून तुम्हाला ते पैसे परत करण्यासाठी आम्ही तुमच्या नावाचा डिमांड ड्राफ्ट तयार करून ठेवलेला आहे आणि तो घेऊन जावा. आता दुर्दैवाने आम्ही 2-2.5 महिने अमेरिकेत गेलेले असल्यामुळे पत्र आलं पण त्याच्यावरती काही करता येणं शक्य नव्हतं. आल्यानंतर बँकेमध्ये जाऊन व्यवस्थित ज्यावेळेस त्यांना ही माहिती समजून सांगितली की अशा पद्धतीने तुम्ही ते खातं बंद करू शकत नाही, ते खातं चालू ठेवण्यासाठी आणखी फॉर्म भरून 5 वर्ष आणि हा 5 वर्षाचा पिरियड अनेक वेळा वाढवता येतो असं सांगितल्यानंतर आणि सुदैवाने कारण हल्ली बँकांमध्ये सगळे नवे कर्मचारी असल्यामुळे जुने कर्मचारी आणि ज्यांना व्यवस्थित ज्ञान आहेत असे कर्मचारी हळूहळू कमी कमी होत चालले. मी कुठल्या एका विशिष्ट बँकेबद्दल बोलत नाही, मी फक्त माझा जो काय अनुभव आला आणि त्या अनुभवाच्या बाबतीत मी काय केलं ते इतरांनी करावं अशी इच्छा आहे जर PPF खातं चालू ठेवायचं असेल तर. नाहीतर मग दुसरा पर्याय आहे की 15 वर्ष झाल्यानंतर 16व्या वर्षी खातं बंद करायचं, सगळे पैसे काढून घ्यायचे, ते पैसे म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवायचे आणि परत PPF 15 वर्षाचं पुन्हा नवीन अकाउंट ओपन करायचं, नवीन खातं सुरू करायचं, असं करता येतं आणि केलेलं चांगलं ठरतं. म्हणून पाळण्यातल्या मुलापासून की ज्याचं बारसं झालं अशा मुलाचं PPF खातं काढणं आणि आरामखुर्चीत बसणाऱ्या वृद्ध व्यक्तीचं सुद्धा PPF खातं काढणं हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त दुर्दैवाची गोष्ट एकच आहे की दर 3 महिन्यांनी जेव्हा व्याजदर इतर गुंतवणुकीच्या योजनांचे वाढवले जातात त्यावेळेस सरकार असं सांगतं की आम्ही ऑलरेडी PPF गुंतवणूक खातेदारकांना खूप जास्त फायदा देतो आणि म्हणून आम्ही त्यांचे व्याजाचे दर काही वाढवणार नाही. आणि म्हणून ही समिती झाल्यानंतर आमचा अनुभव असा आहे की PPF 7.10% व्याजदर हा कायम ठेवणार. या व्याजदरापेक्षा इतर ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने गुंतवणुकीमध्ये भांडवल वृद्धी होण्याची शक्यता असली तरीसुद्धा ज्याला ॲसेट ऑलोकेशन म्हणतं किंवा मालमत्तेची विभागणी म्हणतो ती मालमत्तेची विभागणी करताना शेअर्स, कर्ज रोखे, म्युच्युअल फंड्स, सोन्यामध्ये जशी गुंतवणूक असते तशी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक असली पाहिजे आणि सरकारच्या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या आजसुद्धा PPF ही सर्वोत्कृष्ट योजना आहे. PPFच्या तुलनेने NPSसुद्धा योजना आहे, पण NPSच्या कटकटी जास्त आहेत आणि NPSच्या 50,000 रुपयाच्या गुंतवणुकीला 1.5 लाखाच्या वर आणखी जो फायदा घेता येत होता तो फायदा जर नवीन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर तो उपयोगी होऊ शकत नाही. नाहीतर PPFच्या 7.10% NPSचा भांडवल वृद्धी दर हा जवळजवळ 12-13% पडतो. म्हणून नवीन गुंतवणूकदारांनी PPFचं सुद्धा खातं ठेवावं आणि NPSचं सुद्धा खातं ठेवावं. NPSचं खातं 60व्या वर्षी बंद करावं आणि त्यातून ॲन्युटी घ्यायला सुरुवात करावी आणि PPFचं खातं अगदी वयाच्या 85-90 वर्षापर्यंत जरी ठेवलं तरी चालू शकेल. आणि याबाबतीत आणखी काही माहिती आवश्यक असेल, एखाद्या ठिकाणी बँकेकडून विशेष सहकार्य मिळत नसेल, तर अशा वेळेस संबंधित गुंतवणूकदारांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. विनामूल्य आम्ही त्यांना PPFच्या बाबतीतलं मदत करू, कारण आम्ही गुंतवणूक सल्लागार असलो. शेअर्स म्युच्युअल फंडमध्ये PPFपेक्षा कित्येक पट जास्त भांडवल वृद्धी मिळण्याची शक्यता असली तरीसुद्धा गुंतवणूकदाराचं PPFचं खातं असावं आणि ते कायम ठेवावं असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
3: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
4: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे दो चेहरे या चित्रपटामधलं येसुदास यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत. या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे जवानी या चित्रपटामधलं. शब्दरचना गुलशन बावरा यांची, ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. ह्या परंपरेचा सर्वात दैदिप्यमान सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी. वारी म्हणजे केवळ एक पायी प्रवास नाही, तर तो भक्ती, शक्ती आणि अथांग आनंदाचा एक महासागर आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता लाखो भाविक ज्ञानबा तुकारामाचा गजर करत मैलोन मैल चालत राहतात. आणि तो म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या या खऱ्या भक्तांच्या भेटीला, मदतीला अवतरत असतो. अशा या वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. आजचा पहिला भाग, कायेने सेवा वाचेने विठ्ठल. कायेने सेवा वाचेने विठ्ठल संत सेना महाराज. शेंडी आणि दाढी राखोनी आवडी, कई काळाची शेंडी उपटू आम्ही. पंढरच्या विठुरायाचे रूप डोळ्यात साठवून संसारातील कर्तव्य पार पाडत असतानाही अध्यात्माचे सर्वोच्च शिखर गाठता येते. आणि याचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे संत सेना महाराज. शब्दा वाचुनी कळे ते गुज, शब्दा वाचुनी कळे ते गुज, कर्मा वाचुनी दिसे ते रूप. या न्यायाने आपल्या परंपरागत व्यवसायालाच ईश्वराची सेवा मानणारे सेना महाराज वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी तारा आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी आणि त्यांच्या अथांग भक्तीसाठी प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांचे रूप घेऊन

रुजू झाले. राजाची सेवा करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य, पण त्यांच्या मनात मात्र नेहमी पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण. आपल्या व्यवसायातील साधनाचा वापर त्यांनी अध्यात्मात कसा केला हे त्यांच्याच एका प्रसिद्ध अभंगातून दिसते. आम्ही न्हावी भले सेना नामे गा विदुले, विवेक दर्पण हाती वैराग्य चूर्णा करीती, शांती उदक सिंचन निवृत्ती अधोमुख जाण, शब्दाचे कातर कातरी काम क्रोध उपटी हरी. अर्थात आमच्या हातात विवेक नावाचा आरसा आहे. आम्ही वैराग्याचे चूर्ण लावतो, शांतीच्या पाण्याने सिंचन करतो आणि काम क्रोध मुळासकट उपटून टाकतो. अहो, एकदा प्रत्यक्ष माऊलीला हातात वस्तारा आणि कात्री घ्यावी लागली होती. ती का तर सांगते हो. एकदा सेना महाराज सकाळी विठ्ठल पूजेत आणि घरी आलेल्या संतांच्या सेवेत दंग झाले आणि ते राजाच्या सेवेची वेळ विसरले. दुसरीकडे तापट स्वभावाचा राजा दरबारात त्यांची वाट पाहून संतप्त झाला आणि त्याने सैनिकांना सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. भक्तांची ही अडचण पाहून पंढरीचा पांडुरंग व्याकुळ झाला. देवाने स्वतः सेना न्हावीचे रूप घेतले, हातात साहित्याची पेटी घेतली आणि ते राजाच्या राजवाड्यात पोहोचले. भगवंताच्या कोमल आणि दिव्य स्पर्शाने राजाचा सर्व राग क्षणात गायब झाला. जेव्हा देवाने राजासमोर आरसा धरला तेव्हा आरशामध्ये आणि तेलाच्या वाटीत राजाला सेना महाराजांच्या ऐवजी साक्षात चतुर्भुज घनश्याम विठ्ठलाचे रूप दिसले. देवाने राजांची सेवा पूर्ण केली आणि राजाने दिलेले सोन्याचे नाणे सेना महाराजांच्या घरात ठेवून विठ्ठल अंतर्धान पावला. नंतर जेव्हा सेना महाराज भीतभीत राजाच्या दरबारात गेले तेव्हा राजा सिंहासनावरून उठून थेट त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, सेना महाराज, तुम्ही साक्षात ईश्वराचे रूप आहात. आज सकाळी तुम्ही मला जे दिव्य दर्शन दिले त्याने माझे जीवन धन्य धन्य झाले. सेना महाराजांना तात्काळ उमगलं. आपल्या कर्तव्याची रास राखण्यासाठी साक्षात विठू माऊलीला हातात वस्तारा आणि कात्री धरावी लागली आणि हे समजताच सेना महाराजांच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू वाहू लागले. हो श्रोत्यांना, राजालाही सत्य ते समजले आणि तो आपला अहंकार सोडून सेना महाराजांचा परम शिष्य आणि वारकरी बनला. संत सेना महाराजांचे हे चरित्र आपल्याला हेच शिकवतं, बाह्य वेषांतर करून किंवा संसार सोडून जंगलात गेल्याने देव मिळत नाही, तर देव असतो आपण करत असलेल्या प्रामाणिक कर्मात आणि आपल्या निस्सीम भक्तीत. जोपर्यंत मन शुद्ध नाही तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती नाही. आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठल चरणे आणि समाज प्रबोधनात घालवून संत सेना महाराजांनी मध्य प्रदेशातील बांधवगड येथे समाधी घेतली. आज बांधवगड येथे त्यांचे भव्य मंदिर आहे. दरवर्षी आषाढी वारीला त्यांच्या पालखीचा आणि त्यांच्या नावाचा जयघोष अवघ्या पंढरीत दुमदुमतो. चला तर मग संत सेना महाराजांच्या या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या श्रेष्ठ कर्मयोगाला वंदन करूया आणि म्हणूया, संत शिरोमणी सेना महाराज की जय.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बात बन जाए या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
2: इसे जगा इस खंडर

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत युद्ध या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: दिले नादान या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर यांच्या आवाजात आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत प्रेमनगर या चित्रपटामधलं सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 11, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण कात्यायन स्मृतीतील श्लोक पाहू. पृष्ठवंशेच नाभ्यांच धृतम यद विंदते कटिम तद्धार्य मुपवीतन स्यान नातो लंबन नचोच्छ्रितम. पाठीवर, मेरुदंडावर व नाभीवरून कटिप्रदेशापर्यंत पोहोचणारे उपवीत म्हणजे जानवे धारण करण्यास योग्य असते. या सुंदर श्लोका इतकं जानवं सर्व अवस्थेत म्हणजे बाल्यावस्थेत इत्यादी तसेच शरीरावस्थेत प्रत्येकाला मिळाले असेलच असे मुळीच नाही. जानवं तयार करणारे सगळे शास्त्रोक्तच तयार करत असावेत माझे दुमत नाही, पण पाचवीतल्या मुलाने घालावयाचे व तरुणाने घालावयाचे यातला फरक तयार करणाऱ्या ब्राह्मणांना अजिबातच कळला नाही. जाड वा बारीक अथवा बुटका वा उंच असं कुठल्याच अवस्थेचं भान न ठेवता जानवी बनवली गेली. वरून तत्वज्ञान शिकवणारे खूपच, ते असं प्रमाणात असावं तसं असावं, पण जानवी टाकण्याची अशी कारणे असावीत का? परदेशात जाणारा ब्राह्मण पण बहकला होता, अमेरिकेत जाऊन आल्यावर आमच्याच घरातले बिघडले, सर्वांची काय कथा. पैशाचे जोरावर प्रथम वैश्यांनी, नंतर अतियुद्धजन्य परिस्थितीमुळे क्षत्रियांनी आणि विज्ञानवादाच्या मोहापोटी ब्राह्मणांनी जानवे सोडले. असे सगळे द्विजांनी पण सोडले. बरं सोडलं तर नुकसान काहीच नाही, पण आज आमच्या संस्कृतीवर वार सुरू असताना त्याला उत्तर ब्राह्मण देऊच शकत नाही. नुसते परशुरामाचे नाव घेऊन शर सांभाळण्याचेही सामर्थ्य येत नाही आणि शापाचेही सामर्थ्य येत नाही. शाप या शब्दावर कुणी चिंतन केलं असेल असं मला वाटत नाही. आपण हीन झालोत हे मान्यच केलं पाहिजे. जे मानत नाहीत त्यांना नमस्कार. जानवं असण्याचा सोपा अर्थ मला समस्त स्वाध्यायांचे हृदयस्थ परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादाजींकडून कळला. देव माझ्या सोबत आहे एवढाच अर्थ, बाकी ठीक आहे. नऊ तंतूंच्या नऊ देवता, ब्रह्मगाठ इत्यादी काय काय ऐकायला मिळते ते मी चूक म्हणत नाही, पण प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आम्ही समजवू शकलो नाही. आमच्यांनाच नाही तर बाकीच्यांची काय कथा वर्णावी असो, पण जानवं असावं. आयुर्बलम यशोवरच प्रजा पशून वसुनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नो देही वनस्पते. हे वनस्पते, तू आम्हास आयु बल यश तेज उत्तम संतान सम्यक तनोती इति संतान हा, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उत्तम गुणांचा वारसा जी सम्यक म्हणजे बरोबर पुढे चालवतात व पुन्हा उत्तम गुणांची भर टाकतात ती संतान म्हणजे ती मुलं. पशु धन वेद प्रज्ञा आणि मेधा दे ही प्रार्थना दात घासताना म्हणायची असते. काही आमचेच हुशार लगेच प्रश्न उपस्थित करतीलच असं म्हटल्याने खरंच मिळते का? नसेल तर म्हणायचं कशाला? त्याचं उत्तर आहे, आज श्रद्धाच उडाली आहे त्यांना काय सांगायचं. पण एक सांगतो, आयुष्यात मला कसं व्हायचं याची जाणीव या श्लोकाने नाही मिळत. एक दिवस झोप नाही आली तर डॉक्टरच. आयुष्यात श्रद्धा नको. प्रत्येक कृती करतानाचे श्लोक आहेत जे उच्चारल्यावर आपण कसं असावं याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण, गणपती शंकराने हत्तीचे डोके लावले. मी मानतोच, कारण शंकर रसशास्त्राची देवताच आहे, शास्त्र संपन्नच होता शंकर, अशक्य काहीच नाही. पण जे मानत नाही त्यांच्यासाठी सांगतो, सख्या बापाशी युद्ध खेळणारा पुत्र काय कामाचा. मी म्हणतो शंकरांनी त्याचं डोकं उडवलं नाही, ते बदलवलं. क्षात्र तेजासह ब्राह्म्य तेजाचे बीजारोपण शंकराने केले व नंतर तो नावारूपास आला. असे उत्तम अर्थ सांगण्याचा जर प्रत्येकाने प्रयत्न केला तर समाज मानणार नाही. आणि सगळ्यात नुकसान अतिधाकाने केलं आमचं. क्रोध, जरब आणि हीन वाक्य रचनांनी अवघा समाज रसातळा जात आहे. पण मानायला कोणीच तयार नाही. ही खंत घेऊन बरेच वैकुंठास जात असावेत. संध्या लोपाचकित स्नानशीलश्च यः सदा तन्दोषानोपसर्पंती गुरुत मंत मिवो रगः. ज्यास संध्या न करण्यामुळे भय वाटते, सतत स्नान करण्याचा स्वभाव असतो, जसे गरुडाजवळ साप भटकत नाहीत तसे दोष त्याच्याजवळ भटकत नाहीत. किती साध्या सुंदर शब्दात समजवले आहे. मला एक प्रश्न सतावतो, तो असा. विश्वामित्र रामाचे समकालीन, त्यांनी गायत्री मंत्राचा शोध लावला, त्यापूर्वी संध्या कशी असावी? कारण कृतयुगात काय स्वरूप असावे संध्येचे? माझ्या आयुष्यात एक दत्तस्वामी म्हणून यती आले. त्यांनी ऋग्वेदोक्त पवमान शिकवले व ते निघून गेले, पुन्हा भेट नाही. ते म्हणाले, संध्या म्हणजे समूह प्रार्थना. हा वैदिक अर्थ सांगतो, विसरू नकोस. ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी प्रकाश टाकावा. सम्यक ध्यान म्हणजे संध्या, सम्यक समूह ध्यान असं नाही म्हणता येणार. ब्राह्मण समूह ध्यान विसरला व आत्मकेंद्रित झाला हे रहस्याचेच कारण. तो सांगत असेल ब्रह्मदेवाचे मुखापासून जो उत्पन्न झाला तो ब्राह्मण, पण आजचं चित्र वेगळं आहे. जो तोंडाने बिघडला आहे हे स्वरूप आहे. वैयक्तिक कोणी घेऊ नका. असो, सांगायचे एवढेच. कात्यायन स्मृती वाचनीय आहे. उद्या पुढील पाहू. इत्यलम. धन्यवाद.
0: हा तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में सभी प्यारे श्रोताओं को प्रांजलि का प्यार भरा प्रणाम. दोस्तों, यादें बड़ी सुहानी होती है लेकिन कुछ यादें भूल ही जाए तो अच्छा होता है. ऐसे भी आलम होते हैं, इसलिए कभी कभी भूलना भी अच्छा होता है. तो चलिए आज सुनते हैं कुछ भूले बिसरे गीत. पर जिन्हें भुलाना आसान नहीं, क्योंकि ये सुहाने गीत इस तरह से हमारी यादों का हिस्सा बने हैं, ऐसे जैसे कि जिंदगी का अटूट हिस्सा हो.

कार्यक्रमात आता ऐकूया मन की आखे या चित्रपटामधलं गीत मन्नाळे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. साहिल लुधियानवी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आशा भोसले आणि तलत अझीज यांनी गायलेलं लोरी ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार बशर नवाज, संगीतकार खय्याम.

कार्यक्रमात संगीत ऐकूया कैफे आजमी यांचं छोटी बहू या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिन्नू पुरुषोत्तम यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत मेहमान. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे रवी यांचं.

सबूत या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. देवाच्या

राष्ट्रासाठी ते लढले. मुलांना मी तर सैन्यात जाणे शक्य नाही, पण माझा मुलगा अनवर याला मी नक्कीच सैन्यामध्ये पाठवणार आहे आणि त्याला मी हे सांगणार आहे की तू सुद्धा सैनिक हो. आमच्या हातून प्रचंड टाळ्या सुटल्या, डोळे भरून आले. आभार मानताना फडणवीसबाई बोलल्या, आपल्या एका विद्यार्थ्यानं म्हणजे सुमित जोशीनं माझं नाव ऐकून मी दचकलोच. आता माझा उल्लेख बाईंनी कशासाठी केला असावा? बाई पुढे म्हणाल्या, सुमित उभा रा. मी उभा राहिलो. बस आता मी खाली बसलो. या सुमितनं आपल्या प्रश्न उत्तराच्या तासाला विचारलं होतं की बाई सैनिकाचा धर्म कोणता असतो हो? वेगळ्या धर्माचे लोक आपल्या सैन्यात का घेतात? मला वाटतं सुमितच्या प्रश्नाचं उत्तर त्याला आज मिळालं असावं. या देशावर ज्यांचं निस्सीम प्रेम आहे, आईसारखी भक्ती आहे, तोच भारतीय आहे. हे विसरलेले काही लोक वेडेपणा करतात, त्यांना शहाणं करायला नाहीला जाणं आपल्याला लढावं लागतं. नावावरून आडनावावरून देश ठरत नसतो, हृदयातल्या भावनेवरून तुमची ओळख ठरत असते. सुमित मिळालं का तुझा प्रश्नाचं उत्तर? तुला माझे डोळे भरून आले. अनवरच्या आईची परवानगी घेऊन मी त्याला माझ्या घरी आणले. आई बाबा दिनेश काका काकू माझी वाट पाहत होत्या. काकानं मला उचललं आणि माझा पापा घेतला आणि माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ माझं अभिनंदन केलं. अनवरला पण त्यांनी जवळ घेतलं. आईनं मला माझ्या आवडीची बासुंदी केली होती. दोघांनाही दोन वाट्या दिल्या. अनवर सुद्धा खुश झाला. बाबा आणि काका मला म्हणाले, आता डोळे घट्ट मिटा बघू. मी आणि अनवरने डोळे घट्ट मिटले. आता मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाप्रित्यर्थ भेट देणार आहे. अनवरला आणि सुमित तुला सुद्धा बरं का? हां, आता उघडा डोळे. डोळे उघडले, आम्ही थक्कच झालो. कॉम्प्युटर? मी आनंदाने उडालोच. आणि हा दुसरा कॉम्प्युटर? हा आहे अनवरसाठी. मी आईबाबांना बिलगलो आणि अनवरलाही त्यांनी जवळ घेतलं. इतक्या आनंदाचे क्षणी असे डोळे भरून का येतात? हा प्रश्न मी कोणाला विचारू? बाईंना विचारू? नकळत फडणवीस बाईंचा चेहरा माझ्यासमोर आला आणि मी आज कृतार्थ झालो. अनवर माझा मित्र माझ्या वाढदिवसाला आला होता. देवाचे आकाश या कथेचा उत्तरार्ध या ठिकाणी संपला. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता अजिंक्य मी या वाचन मालिकेत. तोपर्यंत नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. संगीतकार रत्न

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. चुनौती या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कच्चे हिरे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. संगीतकार राहुलदेव बर्मन.

कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: राजपूत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा.
1: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
0: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे दीवाना या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. अमर प्रेम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. जिंदगी चित्रपटामधलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ही फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते

0: शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादर करत्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी। तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: मुन्ने की अम्मा,
3: बेटा
2: ये तो बता
3: क्या?

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

निदम आगे ही आगे।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5353-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: एकीकडे दासबोधात जीवनाच्या सर्व पैलूंचा ज्यांनी तपशीलपूर्वक शोध घेतला, प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय घालून ज्यांनी प्रापंचिकांनाही दिलासा दिला, राजकारण, व्यवहार, लेखन, संसार या सामाजिक तत्वव्यवहारांचं ज्यांनी परखड निरूपण केलं, त्या समर्थांनी या सर्वांचंही एक मूलभूत सार सांगितलं, रामभक्ती हाच मोक्ष आहे, साराचे हे सार राम नाम. ते गवसलं की कल्पतरू आणि चिंतामणीलाही कोण विचारतो, राम असेल तरच राम आहे, राम नसेल तर कशातही राम नाही. ही दृढता, ही श्रद्धा, हीच अनुभूती.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.